हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिट केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भोपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज गुरुवार श्रावण शुद्ध चतुर्दशी आणि त्यानंतर पौर्णिमा अर्थात 27 ऑगस्ट 2026। आजचा नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र। आज सकाळी 9:08 नंतर नारळी पौर्णिमा सुरू होत आहे। आज कुलधर्माचा दिवस आहे। शुक्ल यजु श्रावणी दिवस आ

आजचा दिवस श्यामकाग्रयणाचा दिवस आहे। आज बंजारा तीज उत्सव प्रारंभ होत आहे। आज श्रवणाकर्माचा दिवस आहे। बृहस्पती पूजनाचा आजचा दिवस। माचणूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथल्या श्री बाबा महाराज आर्वीकर यांची आज जयंती आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधना. कर्मसिद्धांत हा भारतीय संस्कृतीमधला एक महत्त्वपूर्ण विचारप्रवाह आहे. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध असे कर्माचे तीन प्रकार घडतात. वर्तमानात जे केलं जातं ते क्रियमान कर्म, त्याचं फळ तात्काळ मिळतं. ज्या कर्माचं फळ कालांतराने मिळतं ते संचित कर्म. योग्य वेळी आणि संधी मिळाल्यावर जेव्हा संचित कर्म फळ देतं तेव्हा त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. या तिन्ही कर्मांच्या संयोगाने मानवी जीवन नियंत्रित होत असतं. हा संयोग अत्यंत गूढ आणि रहस्यमय आहे. कर्म, विकर्म आणि अकर्म हेही कर्माचे तीन प्रकार म्हटले जातात. चांगलं ते कर्म, वाईट ते विकर्म आणि निष्क्रियता ते अकर्म.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 27 ऑगस्ट. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. त्याच्या मागे सारं जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हेच संतश्रेष्ठ तुकाराम बुवांचंही सांगणं आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे, त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरे होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. ज्याचं मन समाधानात आहे त्याचं शरीर कसंही असलं तरी चालेल. समाधानालाच खरं महत्त्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते. पण आपलं सर्व काही दिलं की देण्याला अंत आला. पण आपलं सर्व काही दिलं की देण्याला अंत आला. म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीने झाकले गेलो आहोत. एक एक उपाधी टाकत गेलं तर आपलं खरं स्वरूप प्रकट होईल. तिथे खरं समाधान होतं. राम करता आहे ही भावना होणं हे वासनेचं मरण होय. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो. पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचं आहे ते होऊ दे असं अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळं कळतं पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसं अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात. शास्त्राने, सद्मार्गाने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणं जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असं अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं, हाच या युगाचा महिमा आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वर

0: ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ रामपूर नावाचं एक गाव होतं। तिथे रावजी पाटील आणि त्याच्या नात्यातली विठाबाई या नावाची एक स्त्री असे दोघे राहत होते। दोघेही स्वामींचे परमभक्त होते। स्वामी कधीकधी रामपूरला जायचे तेव्हा हे दोघे स्वामींची प्रेमाने भेट घ्यायचे, स्वामींची पूजा करायचे। एकदा स्वामी समर्थ रामपूरला प्रदीर्घ मुक्काम करण्यासाठी आले। स्वामींबरोबर त्यांचे सेवेकरी होते। स्वामींचा मुक्काम गावातल्या देवळात होता। रावजी पाटलाने मनाशी ठरवलं की स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि 40 ब्राह्मणांना जेवायला वाढायचं। हा आपला नवस रावजी पाटलाने स्वामींना सांगितला आणि स्वामींनी आपल्या ह्या परमभक्ताला नवस फेडायची परवानगी दिली। विठाबाईने 40 ब्राह्मणांच्या सुग्रास जेवणाची सिद्धता केली, स्वामींची पूजा केली। पानं वाढून झाल्यावर स्वामींना भोजनाला येण्याची हात जोडून विनंती केली, परंतु स्वामी भोजनासाठी काही केल्या जागेवरून अजिबात उठेनात। बराच काळ गेला। स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्यांची गर्दीसुद्धा वाढत होती। काय करावं हे रावजीला सुचेना, म्हणून त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली, स्वामी जेवायला चलता ना? स्वामींनी रावजीकडे पाहिलं आणि म्हणाले, रावजी इथे जमलेल्या सर्वांना भोजन द्यावं। स्वामींची आज्ञा मोडणं तर शक्यच नव्हतं आणि जेवण तर 40 ब्राह्मणांसाठीच केलेलं होतं। रावजी स्वामींच्या भोवती घुटमळू लागला। स्वामींनी रावजीची अडचण ओळखली। त्यांनी रावजीला एक टोपली आणायला सांगितलं। सर्व स्वयंपाक नीटपणे त्या टोपलीमध्ये ठेवला। ती अन्नाने भरलेली टोपली विठाबाईच्या डोईवर ठेवली आणि सांगितलं, माऊली तुळशीला 3 प्रदक्षिणा घाल आणि लोकांना जेवायला वाढायला सुरुवात कर, मागे मात्र वळून पाहू नकोस। रावजी पाटील आणि विठाबाईने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केलं आणि जमलेल्या सर्व लोकांना वाढायला सुरुवात केली। लोक येत होते आणि जेवून जात होते। अन्न अजिबात संपलं नाही। मध्यरात्रीपर्यंत जेवणं चालली होती। सर्वात शेवटी स्वामी भोजनाला बसले, तरीही टोपलीत अन्न शिल्लकच होतं। 40 माणसांचा केलेला स्वयंपाक 4,000 भक्तांना पुरून उरला। ही स्वामींची कृपा। लोकांनी हे आश्चर्य त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं। स्वामी दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना आता पूर्ण खात्री पटली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, ज्याच्या पवित्र मुखातून नामाची अमृत सरिता सतत पाझरत असते त्याच्याच हृदयात परब्रह्म नांदत असतं। अशा नामधारकांना भगवंताचं दर्शन सतत घडत असतं। अर्थात असे निस्सीम वृत्तीने नामस्मरण करणारे सच्चे भक्त अतिशय दुर्मिळ असतात। अशा दुर्मिळ भक्तांचा आपण शोध घेऊन त्यांच्या प्रेमळ सहवासात आपलं भक्ती आयुष्य वेचायला हवं। अर्थात त्यासाठी आपल्या मुखात भगवंताचं नाम हवं, तरच आपल्याला संत सज्जन भेटतील ना। तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता मन निवे, जिव्हे अमृतची स्रवे, होता ती बरवे, ऐसे शकुन लाभाचे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 15 श्री शंकराचार्यांचं चरित्र आणि कार्य। कवी म्हणतात, कल्पारंभी सृष्टी निर्माण केल्यानंतर जनकल्याणार्थ वेद, शास्त्र आणि पुराण यांची निर्मिती झाली। कालांतराने कलिप्रभावामुळे श्रुती, स्मृती, पुराण यांना कोणी विचारीनासं झालं। सनातन धर्माविरुद्धचा अपप्रचारही त्यासाठी कारणीभूत ठरला। या अपप्रचाराला निष्प्रभ करून लोकांना सन्मार्गी करण्यासाठी भगवान शंकरांनी ब्राह्मण कुळात शंकर या नावाने अवतार घेतला, तेच श्री शंकराचार्य। मुंज झाल्यानंतर सर्व विद्याभ्यास पूर्ण करून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली। शंकराचार्य झाल्यावर सर्वत्र संचार करून लोकांना खऱ्या धर्माची शिकवण दिली। ओम नमः शिवाय।

चा योगाने ही सर्वसृष्टि रचियेली इये चा कल्याणा लागुन सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग यजुर्साम अथर्वण हे चार वेद जाहले परी त्या वेदांचे अर्थराशी स्पष्ट

सर्वस्थली स्थापितसे सर्वजनासी शिष्य करून स्वये तयांचा गुरु होऊन श्रुतिस्मृत्युक्त धर्म संपूर्ण आचरो नेदी कवणासी ऐसा अनर्थ करता फार भूमिसी होऊन अतिभार रात्रंदिवसती अनिवार दुःखाश्रू टाकू लागली देव ब्राह्मण साधुसंत दुःखे पोळती अहोरात काही काळे हे वृत्त समस्त

प्रसन्न देव संपूर्ण हर्षले मंद सुगंध शीतल वाहू लागला तो अनिल वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तक्षणी ऐसी

यासी झणी शास्त्रमते विध्वंसिते तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण मी तुझ आहे सुप्रसन्न वचन सत्य करी।

वेद सर्व म्हणितला परीतिसी त्याचा आठवनसे। अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग। आरंभापासोनी स्पष्ट सवेग संपूर्ण ही म्हणे पा। परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था। तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा।

विध्वंसिले सर्वहि श्रुति स्मृत्युक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर तेवीच अद्वैताचा साचार मार्ग सर्वासी दा

मानवा आणि लक्ष अयुत सहस्त्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये म्हणोनी सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत आणि ऐसे तप करीत की जेणे अंगी वारुळे वाढत मग प्रसन्न होऊनी भगवंत आपुल्याने तपदासी आता तो अन्नमय प्राण अन्नाविना सत्वर मरण आणि आयुष्य ते

सकळ ही मंत्र या ग्रंथात कथियेले, परी श्रोते तुम्ही म्हणाल जरी तेची मंत्र असता निर्धारी, तीही सांप्रत पूर्वीच्या परी कान उद्धरती जन हे, तरी जपकर्त्याचे मन शुद्ध असेल।

म्हणून शिवस्मरण विसरले। वैश्यते आपुल्या व्यवहारेसी द्रव्याची दुणाई इच्छुनी मानसी तागडी धरिती अहर्निशी शिवस्मरण मग कैचे। कुणब्यासी नाही घरदार नित्यनूतन संसार भूमी सेवा करिती निरंतर मग शिवस्मरण कैचे।

षडाक्षरी शिवकवच महामंत्रा सहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात रुद्रावर्तन चिता भस्मपूत आणि शिवदर्शन उत्त

आयुष्यवर्धन धन संतति अखंडित होय पा आणि तुष्टिपुष्टि सायुज्य सदन पठन मात्रे लाधते पूर्ण त्याचा नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे पंधरा अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमेन वाचवेल तरी बेचाळीस ओव्यासो

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 15वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी: धर्मश्रद्धा वाढेल, गुरुकृपा होईल, वेदांत ज्ञान सुलभ होईल.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात रावणकृत शिवतांडव स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर रवींद्र साठे यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: श्रोतेहो नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे तुमचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
2: नमस्कार.
1: अध्यात्मामध्ये ना हा शब्द सारखा वापरला जातो की तुम्ही समर्पण करा, समर्पण करा.
2: हो,
1: पण समर्पण करा म्हणजे काय हेच कळत नाही.
2: नाथांचं एक सुंदर गीत जे आलेलं आहे, पूर्ण ज्ञानाने भरलेलं, आणि काय सुंदर त्याची चाल आहे की समर्पण समर्पण समर्पण करो, वही एक मार्ग है उत्थान का, मिटाकर अंधेरा जलाकर दिया, उजलेगा पथ ज्ञान वैराग्य का. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चरणों में गुरु के कर दो समर्पण, चिंताओं से मुक्त हो जाओ तुम, भौतिक अहम को अपने भुलाकर खो जाओ तुम दिव्य अस्तित्व में. तर याच्यामध्ये समर्पण हे एकदा येत नाही, तर तीन वेळा त्यांनी अधोरेखित केलंय. समर्पण समर्पण समर्पण करो,
1: त्रिवार सांगितलं,
2: त्रिवार सांगितलंय. वही एक मार्ग है उत्थान का. तुम्ही भौतिक जगताचं आधी मी तुम्हाला उदाहरण देतो की तुम्हाला जर एखाद्या परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवायचे असतील तर त्या विषयाशी तुम्हाला एकरूप व्हायला पाहिजे की नाही,
1: हा समजून घ्यायला पाहिजे 100%,
2: म्हणजे समर्पित व्हायला पाहिजे, पूर्णपणे त्याला समर्पण केलं पाहिजे, त्या विषयाला तुमचं 100% द्यायला पाहिजे. आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीला आपण 100% दिलं कीच आपल्याला त्याच्यातनं 100% परत मिळतं, तसं ते 100% जे देणं आहे त्याला समर्पण म्हटलं. तर उत्थानाच्या मार्गावरती नेणारा जो गुरु आहे त्याचं जे काही बोलणं आहे, त्याचं जे काही म्हणणं आहे, तो जे काही ज्ञान देतोय तो किंवा ती, इथे स्त्री पुरुष हा भेदच नाही. गुरु हे पद आहे, अपार्ट फ्रॉम स्त्री पुरुष तो गुरु या अर्थाने मी म्हणत आहे. तर तो गुरु जी आपल्याला सांगतोय हे असं करा, हे असं करू नका, त्या मार्गावरती 100% विश्वास ठेवून चालायला पाहिजे. आपल्या मनामध्ये जर शंका आल्या, आपलं मन दुविधेने ग्रासलेलं असेल, आपण निष्काळजीपणाने कधी साधना केली किंवा जे सांगतायत त्या मार्गावर चाललो कधी नाही चाललो, अशी जर आपली अवस्था असेल की जी मोस्टली 99% लोकांची असते. अनेक साधक मला सांगतात की मला साधना करायला वेळच मिळत नाही. अरे बाबा, तुला जेवायला झोपायला एन्जॉय करायला टीव्ही बघायला अनेक गोष्टी करायला वेळ मिळतो, पण स्व उत्थानासाठी सेल्फ अपग्रेडेशनसाठी तुला जर वेळ मिळत नसेल त्या बाकीच्या भौतिक गोष्टींची व्हॅल्यू एका पॉइंट नंतर शून्यच होणार असते. मुळात ह्याचंच ज्ञान आपल्याला आतमध्ये जागृत होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. तर पहिलं समर्पण हे आपलं जसं भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीला आहे, तुम्ही डान्स शिका, गाणं शिका, रांगोळी काढा, किंवा तुम्ही आयटी क्षेत्रामध्ये जाण्यासाठीच शिक्षण घ्या, कुठले उच्च शिक्षण घ्या, कुठल्याही गोष्टीत तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि तेही 100%, तर तुम्हाला पूर्ण समर्पण करण्याची आवश्यकता आहे. तर अध्यात्म हे तर जडापासून लांब सूक्ष्माती सूक्ष्म असं जगत आहे. ज्या जगामधून आपण इथे काही कार्यासाठी आलो, आपण अवतरित झालो म्हणजे या जगामध्ये आलो किंवा पाठवले गेलो काहीतरी भव्य दिव्य करण्यासाठी, पण आपला जो धागा आहे तो सूक्ष्म जगताशी जोडलेलाच आहे. तर त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय ना भौतिक जीवनातलं यश आपण सार्थकतेने मिळवू शकतो, सॉलिडिटी म्हणतो आपण ज्याला, ती त्याच्यामध्ये येणार नाही, आणि ना आपल्या उत्थानाचं किंवा डेव्हलपमेंटचं जे काही आध्यात्मिक जगतामध्ये उत्थान जे आपण करून घ्यायचंय त्याच्यामध्ये पण सार्थकता आपल्याला मिळवता येणं शक्य नाही. म्हणून समर्पणाशिवाय काहीही नाही, कुठल्याही नात्यामध्ये हे समर्पण असल्याशिवाय ते नातं फुलू शकत नाही. तुम्ही बघा, स्त्री मध्ये समर्पण भावना ही जात्याच आहे, तिच्या निर्मितीमध्येच तो भाग आहे. म्हणून ती कुठल्याही नात्याला तिचं 100% सहजपणे देत असते,
1: जुळवून घेऊ शकते.
2: जुळवून घेण्यासाठी मुळात समर्पण हा गुण असायला लागतो. दोन प्रकारांनी तुम्ही जुळवून घेता, एक तर तुमची मजबुरी आहे की तुम्हाला जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही, आणि तुमच्या आतमध्ये ते मुळातच समर्पण आहे की तुम्हाला ते जुळवून घेणं हे तुमच्यासाठी फार सहज गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. लागतो, दुःख झेलावं लागतं, काही वेळेला अपमान सोसावा लागतो, काही वेळेला त्या स्त्रीला कमीपणा घ्यायला लागतो, पण तिचं समर्पण कमी होत नाही, कारण तो तिच्या मातीचाच गुण आहे तिचा. आणि म्हणून ममत्वामध्ये सुद्धा स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिला सांगावं लागत नाही की तू आईपणाने त्या बाळाशी व्यवहार कर. हे समर्पण जे आहे की त्या बाळाला कधी भूक लागते, कधी झोप येते, कधी त्याला बरं वाटत नाही, हे तिला सांगावं लागत नाही, ते आतमध्ये ऑटोमॅटिकली तिला जाणवतं आणि त्या पद्धतीने ते सगळं करते. आणि ही समर्पणाची भावना ती बाहेरच्या व्यवहारामध्ये, कामामध्ये, तिच्या पोझिशनमध्ये, पोस्टमध्ये दिसत असल्यामुळे आपल्याला दिसतं की स्त्रियांना यश पुरुषांपेक्षा जास्त आणि कमी वेळेमध्ये खूप वेगाने मिळताना दिसतं. मी फिल्म मेकिंगमध्ये असल्यामुळे तुम्हाला एक गंमत सांगतो की आम्ही महिला आणि बाल कल्याण याच्या संदर्भामध्ये काही फिल्म्स केल्या आणि कृषी संबंधातल्या सुद्धा अनेक फिल्म,
1: कृषी खात्याच्या
2: पण अनेक व्हिडिओ फिल्म्स, जिंगल्स, बरंच काय काय केलं, शेतकरी आत्महत्यांपासून सगळ्यांच्या वरती आम्ही फिल्म्स केल्या. तर त्या सगळ्या अभ्यासामध्ये गव्हर्नमेंटला सुद्धा लक्षात आलं आणि आम्ही सुद्धा प्रत्यक्ष बघितलं की जी शेती पुरुषांनी केली त्याच्यामध्ये बरीच फेल्युअर आपल्याला प्रकरण दिसतात, फेल झालेली. पण जी जी शेती स्त्रियांनी केली ती 100% सक्सेसफुल, त्याच्यामध्ये अजिबात फेल्युअर नाही. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या बायका कंबर कसून उभ्या राहिल्या आणि त्यांनी तीच शेती ज्याच्या पायी आत्महत्या झाल्या होत्या तीच शेती 100%
1: यशस्वी करून
2: दाखवली. कॉर्पोरेटमध्ये सुद्धा अनेक उद्योगपती होऊन गेले, त्यातल्या काही उद्योगपतींची आपल्याला उदाहरणं माहिती आहेत की त्यांच्यावर खूप कर्ज झालं आणि त्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांच्याच पत्नीनी तोच उद्योग जो आहे तो पुन्हा
1: टेक ओव्हर
2: केला आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये 100% यशस्वी केला आणि तो अजूनही चालू आहे. तर ही समर्पणात न येणारी गोष्ट आहे. एकदा समर्पण केलं की मग चांगले वाईट अनुभव येवोत, संकट येवोत, आपली खुंटी हालत नाही काही झालं तरी. ही जी समर्पणाची भावना आहे ना, ती जर पुरुषांनी स्त्रीकडनं घेतली किंवा शिकलो तर सगळा समाज यशस्वी रित्या जगू शकतो. आणि पूर्वी याची जाणीव होती म्हणून आपल्याकडे देवींना जास्त महत्व आहे. अनेक वेळा सांगितलं की आपल्याकडच्या सगळ्या देवी या प्रचंड पॉवरफुल दिसतात, त्या 16 हात, 16 हाताच्या दिसतात, राक्षसांना मारण्यासाठी देवींना प्रार्थना केलेली दिसते आपल्याला. तर समर्पणाचा हा जो गुण आहे तो त्या मूळ स्त्रोतातूनच आलेला आहे. आणि समर्पण तुम्हाला भौतिक जगातल्या अडीअडचणींमध्ये प्रेरित करून त्या गोष्टीतून मार्ग काढून पुढे जाण्यासाठी मदत करत असते. म्हणून समर्पणाला खूप महत्व आहे. चरणो में गुरु के कर दो समर्पण, चिंताओं से मुक्त हो जाओ तुम. चिंता ही छोट्यातल्या छोट्या किड्या मुंगीपासून मोठ्यातल्या मोठ्या जीवापर्यंत सगळ्यांनाच लागलेली आहे. हा चिंता माणसाला व्यक्त करता येते, इतर प्राण्यांना व्यक्त कमी जास्त करता येत असेल किंवा त्याचं सादरीकरण वेगळं असेल त्यामुळे आपल्याला ते कळत नाही, पण चिंता तुम्हाला मांजर, कुत्रा पासून सगळ्या पशुपक्ष्यांमध्येही दिसते. पण इथे आपल्याला हा फायदा आहे मनुष्य जन्माचा की आपल्याला याच्यातनं बाहेर पडण्यासाठी ज्ञान देणारी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते आणि ती आपल्याला सगळ्यात पहिलं सांगतं की भयमुक्त हो, चिंता मुक्त हो. इथे चिंता करण्यासारखं काहीही नाही, भय मनामध्ये ठेवण्यासारखं काहीही नाही, सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये दुरुस्त होतील, योग्य होतील. एखादी सिच्युएशन आहे ती चिंतामुक्त होऊन त्या गोष्टीतनं यशस्वीपणे बाहेर पडू शकतो किंवा चिंता करून त्रास करून घेऊन त्या गोष्टीतनं यशस्वीपणे बाहेर पडू शकतो. आणि शेवटी लक्षात येतं, अरे आपण वर्षभर त्या सगळ्या चिंता आणि भयाने आपलं ते वर्ष वाया घालवलं, त्याच्याऐवजी आनंदात, शांततेत, स्थिरतेत घालवलं असतं, अतिशय मन ताकदवान ठेवून घालवलं असतं तर ते वर्ष आपलं किती सार्थक लागलं असतं.
1: एक फार सुंदर चित्र पाहिलं होतं मी दादा,
2: हा,
1: की चिंता म्हणजे काय.
2: हा,
1: तर एक छोटीशी टाचणी होती,
2: हा,
1: आणि मागे त्याची खूप मोठी सावली होती.
2: हा,
1: इतकं सुंदर वाटलं ते बघायला की खरंच असं छोटीशीच गोष्ट असते आणि आपल्या मनानेच आपण ती खूप मोठी करत असतो.
2: तर आता ती टाचणी आणि तिची जी छाया आहे,
1: हा,
2: याचा फोटो ज्यांनी काढला आणि त्याच्यातनं त्याला जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं, तो त्या क्षणी आपला गुरु आहे. आता हा फोटो अनेक लोकांनी बघितला असेल, लाखो किंवा करोडो लोकांनी, पण त्यातनं ते शिकून आपल्या आयुष्यामध्ये वापरलं कोणी असेल तर त्याचं जीवन सार्थकी लागलं,
1: खरी गोष्ट आहे.
2: अन्यथा अशा अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला ज्ञानपूर्ण असतात, आपण त्या घेत नाही, तर इथे आपण चिंतामुक्त होण्याची प्रोसेस गुरुच्या चरणांशी म्हणजे त्याच्या ज्ञानाशी समर्पित असू तर आपण चिंतामुक्त होऊन जातो. भौतिक अहम को अपने भुलाकर खो जाओ तुम दिव्य अस्तित्व में. मला माझं दिव्यत्वच कळत नाही आणि मी शरीर आहे अशी जाणीव ठेवून मी जगत राहतो तर ते सुख दुःख याच्यामध्येच मी अडकून राहणार. दिव्यत्वाची अनुभूती मला कधी येणारच नाही. तर गुरु हे सांगतो की हे सोडून दे, हे आज आहे उद्या नाहीये, पण दिव्य आहेस तू आणि हे कायम राहणार आहे तुझ्यापाशी. सीमित तन्मे असीमित हो तुम इस सत्य की खोज भीतर करो. तू लिमिटेड हे शरीर नाहीस, तर शरीराच्या आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहेस असीमित अनलिमिटेड त्याची जागृती आतमध्ये करण्यासाठी आतमध्ये स्वतःला बघायचा प्रयत्न कर. डोळे मीट, इतर सगळ्या इंद्रियांना मिटून टाक, म्हणजे त्याची इच्छा जी आहे मनाची या इंद्रियातनं बाहेर उपभोग घेण्याची ती आत्ता आतमध्ये वळव. साधनेला बसल्यानंतर ध्यान करताना पंचेंद्रियांमधनं मन जे बाहेर उपभोग घेण्यासाठी धावायचा प्रयत्न करतं त्याला तात्पुरतं सांगायचं की हे 15 मिनिटं जे आहेत ते तू फक्त मला दे. मला माझ्या आतली एक वस्तू शोधायची आहे, ती जागी करायची आहे, तर त्याच्यासाठी मला तू मदत कर. आणि नंतर मग तू बाहेर जा हिंडा फिरायला. आई जसं मुलाला सांगते तुला खेळायला जायचं ना, मला ही वस्तू सापडत नाही, ती सापडण्यासाठी मदत कर आणि झाली की तू जा बाहेर खेळायला. मग त्या मुलाला पण खात्री पटते की 15 मिनिटांमध्ये आपल्याला बाहेर पडता येणार आहे. ते पूर्ण फोकस करून ती वस्तू शोधतं देतं आणि मग बाहेर पडतं. इस सत्य की खोज भीतर करू असं म्हटलेलं आहे. सत्याची खोज. आँखों से संसार देखोगे कब तक, फार सुंदर ज्ञान इथे दिलं नाथानी. आँखों से संसार देखोगे कब तक, मिटने से संसार मिट जाता है.
1: वाह वाह वाह, मस्त.
2: हे दोन डोळे आहेत, ते ज्या क्षणी जन्म घेतो त्या क्षणी उघडतात आणि बाह्य जगत बघायला सुरुवात करतात आणि बाह्य जगतातल्या प्रत्येक गोष्टीशी आपण जोडले जातो आणि ते म्हणजेच माझं अस्तित्व आहे, ते म्हणजेच माझं खरं जग आहे अशी जाणीव मनामध्ये अगदी दृढ होत जाते. आणि यासाठी डोळे सगळ्यात महत्वाचे आहेत, म्हणजे बघण्याची जी इच्छा आहे. बघणे हे फक्त डोळ्यांनी करत नाही, आपण कानाने ऐकून बघतो, नाकाने वास घेऊन बघतो, तोंडानी चव चाखून बघतो आणि स्पर्श करून बघतो त्वचेने. तर ही बघण्याची क्रिया जी आहे ती डोळ्यातनं आपल्याला सहज दिसते म्हणून इथे त्याचा उल्लेख आहे. तर हे भौतिक जगत आहे, ते भौतिक डोळ्यांनी किती बघितलं तरी ते लिमिटेड आहे. त्यांनी तू किती बघत राहणार आहेस, तर ते डोळे मीट, कारण की ते मिटले गेले कायमचे मृत्यूच्या वेळेला, की सगळा संसार किंवा जे सगळं जग आहे तुझ्यासाठी त्याचं अस्तित्व संपलेलं आहे. म्हणून आँखों से संसार देखोगे कब तक, मिटने से संसार मिट जाता है. पुढे त्यांनी त्याला जोडलंय की आज्ञा में बंद तृतीय नेत्र को खोलो. आज्ञाचक्र जे आपलं आहे त्याला तिसरा डोळा असं म्हटलंय, म्हणजे तिथे परिपूर्ण आत्मज्ञानाचा तो, तिथे तो परिपूर्ण आत्मज्ञानाचा डोळा आहे, तो उघडला तर सत्याचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणून तो तिसरा नेत्र उघड आणि दर्शन लो मनसे शुद्धात्मका. मनाला दर्शन होईल तो तिसरा नेत्र उघडल्या क्षणी शुद्ध अशा आत्मतत्वाचं परमज्ञानाचं दर्शन होईल, म्हणजे ते परमज्ञान आतमध्ये प्रकट होईल. मिटाकर अंधेरा जला कर दिया उजलेगा पथ ज्ञान वैराग्य का. इथे आपल्याला समर्पणाशिवाय पर्याय नाही असंच नाथ सांगतात. समर्पण बिना कुछ भी हासिल ना होगा, समर्पणाशिवाय काहीही तुम्हाला मिळणार नाहीये. इसे गाठ बांधलो अपने ही मन में. मनात गाठ बांधून ठेवायची, म्हणजे प्रत्येक क्षणी याची जाणीव ठेवायची. अगर प्राप्त होगा कभी यश भी तुमको, बिना ही समर्पण के रहना ना भ्रम में. जर तुम्हाला यश मिळतंय आणि समर्पण न करता, म्हणजे त्याच्याशी 100% तुम्ही कनेक्ट न होता पण तुम्हाला यश मिळतंय, तर असा भ्रम पाळू नका की ते तुम्हाला समर्पण न करता मिळालेलं आहे. तर त्याच्या मागे काय आहे ते यश मिळण्याच्या, ते
1: समर्पण
2: मॅन्डेटरी. तो तुम्हारे गुरु की कृपा से सफलता का वो दान तुमको मिला है. तात्पुरतं ते जे यश मिळालेलं आहे ते तुमच्या सूक्ष्म गुरूंच्या माध्यमातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण ते यश फार काळ टिकणार नाही, कारण की ते कृपा म्हणून तात्पुरतं टाकलेलं दान आहे. पण पुढच्या प्रत्येक यशासाठी तुम्हाला समर्पित होऊनच कार्य केलं पाहिजे. शेवटी असं म्हटलंय, जीवन की हार जीत से तुम ना तोलो अनमोल है बड़ा उत्थान तो जीवनाच्या हार जीत म्हणजे सफलता मिळणे किंवा असफलता मिळणे याच्याने तुम्ही तोलू नका उत्थानाला. माझं उत्थान होतंय कारण मी सफलता मिळवत आहे भौतिक आयुष्यात आणि माझं उत्थान होत नाही कारण मी सफलता मिळवत नाहीये असं आहे. आणि तोलू नका कारण त्याच्या पलीकडचं आहे उत्थान. म्हणून विवेक आणि वैराग्य हे डोक्यात ठेवून तुमचं आयुष्य जगलात तर गुरुकृपा तुमच्यावरती कायम होईल. यासाठी समर्पण अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आजचा एपिसोड हा समर्पणाला आपण समर्पित केला. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रोते हो, ऐकूया संत सोयराबाई यांची रचना. संगीत आणि स्वर किशोरी आमोणकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं हे गीत.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके.

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि 11:00 वाजता।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता।
0: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज 7:30 वाजता। याचं पुनःप्रसारण 5:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना। संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे साधना सरगम यांचा.

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा, फोन नंबर आहे 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।

0: भक्तीसुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज गुरुवार श्रावण शुद्ध चतुर्दशी आणि त्यानंतर पौर्णिमा अर्थात 27 ऑगस्ट 2026। आजचा नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र। आज सकाळी 9:08 नंतर नारळी पौर्णिमा सुरू होत आहे। आज कुलधर्माचा दिवस आहे। शुक्ल यजु श्रावणी दिवस आज

आजचा दिवस श्यामकाग्रयणाचा दिवस आहे। आज बंजारा तीज उत्सव प्रारंभ होत आहे। आज श्रवणाकर्माचा दिवस आहे। बृहस्पती पूजनाचा आजचा दिवस। माचणूर तालुका मंगळबेढा जिल्हा सोलापूर इथल्या श्री बाबा महाराज आर्वीकर यांची आज जयंती आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. कर्मसिद्धांत हा भारतीय संस्कृतीमधला एक महत्वपूर्ण विचारप्रवाह आहे. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध असे कर्माचे तीन प्रकार घडतात. वर्तमानात जे केलं जातं ते क्रियमान कर्म, त्याचं फळ तात्काळ मिळतं. ज्या कर्माचं फळ कालांतराने मिळतं ते संचित कर्म. योग्य वेळी आणि संधी मिळाल्यावर जेव्हा संचित कर्म फळ देतं तेव्हा त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. या तिन्ही कर्मांच्या संयोगाने मानवी जीवन नियंत्रित होत असतं. हा संयोग अत्यंत गूढ आणि रहस्यमय आहे. कर्म, विकर्म आणि अकर्म हेही कर्माचे तीन प्रकार म्हटले जातात. चांगलं ते कर्म, वाईट ते विकर्म आणि निष्क्रियता ते अकर्म.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: रुद्र, हरी, देव, देवेश्वर ज्यांच्या ध्यानात निमग्न असतात ते भगवान शिव. तत्वाच्या पलीकडचे, प्रकृतीच्या पलीकडचे परात्पर असे पुरुष आहेत. जेव्हा देवतांच्या कृपा प्रसादाने आमची त्यांच्यावरती दृढनिष्ठा आणि भक्ती निर्माण होते, ती कशी निर्माण होते याच्याकरता एक दृष्टांत सांगितला की बीज अंकुर न्याय. बीज असतं, त्याचा अंकुर होतो, अंकुराचा वृक्ष येतो, वृक्षाला पुन्हा बीज निर्माण होतो, त्या बीजाचा पुन्हा अंकुर होतो. त्यामुळे बीजांकुर न्यायाने देवता आणि भक्ती असं दोन्ही आहे. देवता आहे म्हणून भक्ती आहे, भक्ती आहे म्हणून देवता आहे. ब्रह्मदेवाने या सगळ्या ऋषी मंडळींना सांगितलेलं होतं की तुम्ही पृथ्वी तलावरती जावं, तिथे दीर्घकालीन यज्ञाचं अनुष्ठान करावं. भगवान शिवांच्या कृपेनेच तुम्हाला भगवंताच्या पदाची प्राप्ती होईल. वेद वेदांताच्या स्वरूपाचं जे शिवांचं ज्ञान आहे ते ज्ञानही तुम्हाला प्राप्त होईल. भगवान शिवांच्या प्राप्तीकरता आपल्या नित्य नैमित्तिक क्रियांचं फळही जो भगवान शिवांना अर्पण करून देतो त्याला भगवंताची कृपा सहज प्राप्त आहे. छोटीशी वाक्य येतात पण संदर्भ मोठा विशाल असतो, विलक्षण असतो. वाक्य हे आहे की आम्ही आमच्या नित्य नैमित्तिक क्रियांचे जी काही कर्मफळ निर्माण होणार आहे ती सुद्धा भगवंताला अर्पण करून द्यावी, त्याने भगवंताची कृपा प्राप्त होते. कर्म करायची आहेत, कर्माशिवाय आम्ही राहू शकत नाही. आम्ही बाकीची सगळी देहाधिकारी बाकीची सगळी संसारातली कर्म जरी त्यागली तरी देहाची जी काही छोटीशी सामान्य दिसणारी कर्म आहेत, डोळ्यांच्या पापड्यांच्या हालचालीपासून श्वासोच्छ्वासापर्यंतची ही सारी कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ हे भगवंताला अर्पण करून टाका. फळाची आसक्ती नको. भगवंताची आराधना, भगवंताची उपासना तीन प्रकाराने करता येते. भगवंताच्या लीलांचं श्रवण करावं, वाणीद्वारा लीलांचं कीर्तन करावं आणि मनाने भगवंताच्या या श्रवण केलेल्या लीलांचं आणि गायन केलेल्या लीलांचं चिंतन करावं. श्रवण, कीर्तन आणि मनन असे तीन साधन भगवान शिवांच्या कृपेचे अथवा शिव आराधनेचे. शिव या शब्दाने आपण गोंधळात पडू नये. शिव हे तत्व आहे, शिव आकार नाही. शिव हा नितांत नितांत स्वस्वरूपाचा म्हणजेच आधी आत्मस्वरूपाचा असलेला अध्यात्म स्वरूपाचा भाव आहे. नाहीतर शिव शब्द आल्यानंतर, राम शब्द आल्यानंतर, कृष्ण शब्द आल्यानंतर आम्ही शब्दार्थाचाच जो काही भाग घेतो तो पुन्हा गोंधळात टाकतो. शिव हे तत्व आहे, राम हे तत्व आहे, कृष्ण हे तत्व आहे आणि त्याला वेगवेगळी दिलेली नावं म्हणजे तत्व वेगवेगळी होत नाही. राम नाम वेगळं म्हणून रामतत्व वेगळं, कृष्ण नाम वेगळं म्हणून कृष्णतत्व वेगळं, शिव नाम वेगळं म्हणून शिवतत्व वेगळं. हाच भाग आमच्या मनातल्या गोंधळाचा काढून टाकण्याकरता शिवपुराण अथवा हे सगळं अध्यात्मशास्त्र मांडलं जातं. तो भाव प्राप्त होतो श्रवणाने, मननाने आणि कीर्तनाने. आपण मुख्य भागाचा विचार करू तो हा की आपण श्रावण महिन्यामध्ये या कथेला प्रारंभ केलेला आहे. श्रवणाचा आणि श्रावणाचा मोठा संबंध आहे. श्रवण या शब्दात तीन शब्द येतात, श्रवण. श्र पासून जर विचार करायचा झाला तर श्रद्धापूर्वक, वचा विचार करायचा झाला तर वर्तन, आणि न चा विचार करायचा झाला तर समर्पण. या शब्दातला जेव्हा न जोडला जातो श्रद्धापूर्वक, आधी ऐकावं, श्रद्धापूर्वक ऐकलेलं वागावं, वर्तन करावं. श्रद्धापूर्वक ऐकलेलं नुसतं वागून उपयोगी नाहीये, तर ते आचरणात आल्यानंतर समर्पण करून टाकावं. असं जेव्हा तीनही भाव एकत्र होतात तेव्हा श्रवण शब्द पूर्ण होतो. आणि श्रावण हा महिना आमच्याकडे व्रत वैकल्याकरता यासाठी सांगितलेला आहे. आमची संस्कृती आर्य संस्कृती होती, कृषी संस्कृती होती, आणि कृषी संस्कृतीमुळे या दिवसांमध्ये जमिनीत जिकडे तिकडे पेरणी झालेली असते, हाताला काम उरलेलं नसतं. हाताची गोष्ट सोड, पूर्वकाळात असं होतं. समाज जीवनाचा थोडा सुंदर अभ्यास पूर्वकाळी ऋषींनी केलेला होता, त्यामुळे श्रावण हा मला अशी संधी उपलब्ध करून देणारा आहे. भगवान शिवांच्या आराधनेच्या बरोबरच त्या आराधनेसाठी विशुद्ध असं अंतःकरण निर्माण करण्याकरता जे सदाचाराचं माध्यम आहे, त्या सदाचाराच्या साठी आपल्याला अधिकाधिक मार्गदर्शन केलेलं आढळतं. हा जो सदाचार आहे हा सर्वांगीण, हा एकांगी नाही आहे. अंतःकरणात शुद्ध भाव आहेत, तो त्याचा एक भाग झाला. पण ज्याप्रमाणे अंतःकरणात शुद्ध भाव आहेत त्याप्रमाणे आमच्या शारीरिक क्रियाही शुद्ध असल्या पाहिजे, यासाठी जो आग्रह आहे त्याला शौच, पवित्रता, सदाचार, शिवत्व असं म्हटलेलं आहे. ही सगळी समानार्थीच ना. अंतःकरण पवित्र आहे आणि आचारहीन आहे तर तो तितकासा त्याचं अभिवादन करावं, त्याचं अभिनंदन करावं, त्याच्याबद्दल विचार करावा असं होत नाही. तो सर्वांगीण विचार असायला, जे आत आहे तेच बाहेर, पण अभ्यंतर शुची. आतही शुद्ध आणि बाहेरही शुद्ध. मग याकरता विविध प्रकारे स्नानाचाही आपल्याला आग्रह आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण अधिकाधिक पवित्र राहावं यासाठी नित्य पवित्र वस्तूचं चिंतन आणि त्या चिंतनाकरता लावून दिलेलं कर्मकांड. मग सायं संध्या म्हणजे तिन्ही संध्याकाळातल्या संध्या, नित्य भगवंताच्या स्मरणामध्ये, त्याच्याच आराधनेमध्ये, त्याला सगुणोपचारांनी, त्याला जागवण्यापासून त्याला झोपवण्यापर्यंत, त्याला नैवेद्य अर्पण करून आपण प्रसाद घेण्यापर्यंत हे जे काही सगळं सांगितलं गेलेलं आहे हे त्या सद आचाराच्या साठी, आग्रहासाठी मांडलं गेलेलं आहे. मग भस्मधारणाचा पण विषय येतो. आणि जेव्हा जेव्हा मानवी स्वभावाला या सगळ्या शुद्ध कर्मकांडाच्या गोष्टी समजवून द्यायच्या असतात तेव्हा एक मानव समूह म्हणून जेव्हा या ऋषीमुनींनी विचार केलेला आहे तेव्हा कोणी एक चांगला तत्ववेत्ता माणूस आणि त्यालाच सांगायचं आहे अशातला भाग नाही. मग घाऊक रीतीने सर्व समाजाला सांगायचं असल्या कारणाने त्यामध्ये सर्व समावेशक उपदेशाची दृष्टी आहे. मग कोणी असेल, सामान्य असेल, अतिसामान्य असेल, विचार करणारा असेल, विचार न करणारा असेल, सांगितलं तेव्हाच करणारा असेल, किंवा सांगितलेली कृती समजून उमजून मग करणारा असेल, या सगळ्या वृत्ती आणि प्रवृत्तीच्या मानव समूहाला डोळ्यासमोर ठेवून उपदेश करावा लागतो. आणि तसा तो पुराणांमधनं, धर्मशास्त्रामधनं केलेला आहे. भस्मधारणा, मग नित्य तीर्थयात्रांचं सांगितलेलं आहे. उत्तमोत्तम पुण्यकारक प्रदेश कोणते, तीर्थक्षेत्र कोणती, यामध्ये काय काय अवस्था आहे आपण विचार करा. सगळ्यांचा खुलासा आणि सगळ्यांचा विचार मांडण्याची इथे आवश्यकता नाही. आपण सुशिक्षित आहोत, आपण ग्रंथ घेऊ शकतो, आपण त्याचा अभ्यास करू शकतो, एवढ्यासाठी याचा खुलासा करायचा की जी मतमतांतर निर्माण होतात ती दूर जाऊन प्रवाद वगळून आपल्याला शुद्ध अंतकरणाने या विषयाचा विचार करता येतो का आणि तो कसा असावा यासाठी थोडस आग्रही प्रतिपादन. आमची जेव्हा सात्विकतेकडे वाटचाल होते तेव्हा ती सात्विकता टिकाऊ असावी, मुरलेली असावी आणि आज आहे आणि उद्या नाही अशी नसावी. म्हणजे श्रावण महिना आलाय तेवढ्या पर्यंत कांदा लसूण बाजूला काढू, बावडा वगैरे विचारात घेणार नाही. मनाला मोठं सात्विक पवित्र वाटतं. श्रावण महिना संपला नाही संपला की राहिलेली कसर काढायचा प्रयत्न करतो. याला वैराग्य म्हणत नाहीत, याला विवेक म्हणत नाहीत, याला पावित्र्य म्हणत नाहीत. ही तात्कालिक आलेली चळवळीसारखी गोष्ट आहे. ती समाजामध्ये ती नसावी, ती शुद्ध परिपूर्ण बिंबलेला विचार असावा यासाठी एक एक एक एक भाग खुलाशाने सांगितलेला. मग तीर्थयात्रा करा, पुण्य प्रदेशांमध्ये निवास करा, पुण्यसलीला नदी तीरांवरती जा, त्या पुण्यसलीला नद्या आहेत आपल्याकडे. त्या तीर्थांच्या सेवनाने वृत्ती पवित्र होते, अंतःकरण शुद्ध होते. भस्मधारणाचाही विधी यासाठी सांगितला गेलेला आहे. गमतीचा एक भाग सांग काय, कर्मकांडाचा जो भाग आहे तो कर्मकांडाचा भाग आपल्याला फार वेगळा वाटतो किंवा हे फारच काहीतरी आग्रह केलेला आहे असं वाटतो. पण तो कसा असतो, जोग दंडवते महाराज होऊन गेले पंढरपुरामध्ये. आपला विषय एवढाच आहे की भस्मधारणाचा आग्रह किंवा अशा प्रकाराने भगवंताच्या स्वरूपाचा काही मांगलिक वस्तूंचा आग्रह कशाकरता शास्त्रकारांनी ठेवलेला आहे. यांचा नित्यनेम असे परमानंद जोग दंडवते महाराज, यांचा नित्यनेम असे चंद्रभागेमध्ये स्नान करून यावं आणि पांडुरंगाला साष्टांग प्रणिपात करावा, दंडवत घालावा. दंडवत घालता घालता गीता पाठ विश्वसहस्त्र नाम करावा, अखंड नियम. मग महाद्वारामध्ये उभं राहून पांडुरंगाचं दर्शन घेता घेता जे काही दंडवत घालत असत त्यामध्ये त्यांना स्थल कालाचं भान उरत नसे. एके दिवशी एक व्यापारी पंढरपुरामध्ये आला आणि त्या व्यापाऱ्याने या साधू संताला पाहिलं, त्याला वाटलं यांच्या अंगावर फाटके तुटके कपडे आहेत, आपण यांना उत्तम कपडे द्यावे. त्यामुळे त्याने नवीन कपडे दिले आणि आग्रहाने दंडवते महाराजांना घालायलाच लागला. त्यांनी ते घातले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, नवीन कपडे घातले आणि महाद्वारावरती पांडुरंगाला आपल्या नित्य नियमाप्रमाणे दंडवत करण्याकरता आले. 700 दंडवत घालायचे, विष्णुसहस्त्र नावाचा जप करायचा आणि आपला उपक्रम पूर्ण करायचा. पण त्या दिवशी नवीन कपडे सांभाळू लागले. कधी माती लागेल का, चिखल लागेल का, काही केल्या मन एकाग्र होईना, दंडवत पूर्ण होईना, सारख लक्ष कपड्यांकडे, सारख लक्ष कपड्यांकडे. आणि मग मात्र आपणच आपल्यावरती चिडले. कथा तर फार मोठी आहे, एवढी की प्रत्यक्ष पांडुरंगाला यावं लागलं. कारण त्यांनी नंतर सरळ एक शेत गाठलं, ज्या शेतात नांगरणी चाललेली होती त्या शेतकऱ्याला विनंती केली की तुझा नांगर आणि बैल मला दे. त्या नांगरालाच आपल्याला बांधून घेतलं आणि बैलांवरती असे काही चाकाचे फटकारे लावले की बैल चाली धाव सुटले आणि हे मागे फरफटत जाऊ लागले. सगळ्या कपड्यांच्या चिंध्या चिंध्या होईपर्यंत यांनी त्या बैलांना आणि आपल्याला सोडलं नाही. शेवटी पांडुरंगाला यावं लागलं. बाबा रे हे काय करतोय, म्हणाले तुझ्यापेक्षा कपड्यात मी गुंतलो ना. जेव्हा एखादी वस्तू आपल्या जवळ येते तेव्हा तिला आपण जीवापाड जपण्याचा प्रयत्न करतो, ही आपली प्रवृत्ती आहे. मग मांगलिक तिलक कपालावरती लावलेला असला अथवा गळ्यामध्ये तुळशीची माळ असली तर आपण तिचं पावित्र्य जपण्याकरता प्रयत्न करतो. हा साधा माणसाच्या स्वभावाचा भाग. नवीन कपड्यांनाही जपण्याचा प्रयत्न करतो, पांढऱ्या कपड्यांनाही जपण्याचा प्रयत्न करतो. तसं भस्म रुद्राक्ष इत्यादी धारणाबद्दल आहे. ती शिवधारणा संस्कार दोन प्रकाराने होत असतात, एक बाहेर घडणाऱ्या क्रियांमुळे आणि एक आंतरिक घडणाऱ्या चिंतनामुळे. त्यामुळे या सगळ्याचा आग्रह शिवपुराणामध्ये आणि अतिशय विस्तृत रीतीने. मग भस्म कशा प्रकाराने महत्वाचं आहे, त्यातलं शास्त्र काय आहे, त्यातल्या देवदेवता कशा आहेत, रुद्राक्षाचं देवतांचं स्वरूप कसं आहे, हे सगळं खुलाशेवार सांगितलेलं आहे. कारण आपली त्या कर्मावरती आणि त्या असणाऱ्या क्रियांवरती निष्ठा निर्माण व्हावी यासाठी. त्रिपुंडामध्ये असलेल्या 33 कोटी देवांचं स्वरूप, 9 रेषा तयार होतात. आपण जे भस्माचं त्रिपुंड कपाळावरती ओढतो त्याच्या 3 रेषा, त्या 3 रेषांमध्ये 9 विभाग आहेत. आणि या 3 रेषांमध्ये 9 विभागांमध्ये प्रत्यक्ष 33 कोटी देवतांचा निवास आहे असं शिवचरित्रामध्ये शिवपुराणाचं आग्रहाने मानलेलं आहे. रुद्राक्षाच्या 1 मुखी रुद्राक्षापासून 12 मुखी रुद्राक्षापर्यंतचं महात्म्य या विद्येश्वर संहितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या प्रत्येक रुद्राक्षाला उत्तरोत्तर शिवस्वरूप, त्याचं गूढ स्वरूप, त्याचं महात्म्य आपल्याला मांडलेलं आहे. पुन्हा विचार तिथेच येतो की कृती आणि विषय कुठलाही असला तरी आमचं चिंतन शिवाचं व्हावं यासाठी या सगळ्या वस्तूंचा विचार येतो. बेलाला प्रत्यक्ष शिवशंकराचं स्वरूप मानलेलं आहे. बिल्वपत्राचं दर्शन, बिल्वपत्राने भगवान शिवशंकरांचं पूजन, प्रत्यक्ष बिल्ववृक्षाचं पूजन, बिल्ववृक्षाचं जतन संवर्धन, बिल्ववृक्षाच्या मुळाशी बसून म्हणजे छायेमध्ये बसून भगवान शिवांचं जप आराधन पूजन या सगळ्या गोष्टीला उत्तरोत्तर महात्म्य आहे. आमची दृष्टी तार्किक असते. आम्ही म्हणतो घरामध्ये बसल्यानंतर काही भगवान शिवांचं चिंतन होत नाही काय? अहो होत नाही, अशातला भाग नाहीच, होतं त्याबद्दल निर्विवाद आहोत. पण आम्ही त्या तत्वाला धारण करण्याकरता जी एक प्रकारची पात्रता किंवा आमचा घट, याला घट म्हणलेला आहे, शरीराला किंवा जीवाला एक घट म्हणलेला आहे. जसं विजेरी म्हणजे बॅटरी टॉर्च मध्ये घट म्हणजे सेल घातला जातो, तशी ऊर्जा या घटामध्ये साठवण्याकरता जी परमात्म तत्वाची शक्तीची ऊर्जा आहे ती साठवण्याकरता या घटाला आपलं स्वरूप उत्तरोत्तर शुद्ध ठेवावं लागतं. आणि वाढत्या प्रमाणात येणाऱ्या शक्तीचा संचय करण्याकरता पात्रता वाढती वाढती निर्माण करावी लागते. प्रत्येक घटामध्ये एक ठराविक शक्ती निर्माण होत असते आणि तिच्या संचयाकरता त्या घटाची कुवत त्याला वाढवता येते, टिकवता येते. हे शक्तीचं शास्त्र आहे. परमात्मतत्वाची शक्ती ती अचिंत्य शक्ती आहे, ती चैतन्य शक्ती आहे. प्राणशक्ती असो, मनोमय शक्ती असो, वायुमय शक्ती असो, ती शक्ती आहे. आणि जीवनामध्ये सर्व कार्य शक्तीच्या द्वारा घडून येतात. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे की हे सगळं विचार विद्येश्वर संहितेमध्ये मांडलेला आहे, शिवपुराणाच्या पहिल्या भागामध्ये मांडलेला आहे. हा केवळ आपल्याला उदाहरणादाखल, ओळखी दाखल आपल्या समोर ठेवला. यावर आपण अधिक चर्चा करू शकलेलो नाही. लिंगांचंही जे काही स्वरूप सांगितलं त्या लिंगांच्याही स्वरूपाला अजून सूक्ष्म पातळीवरती शिवपुराणामध्ये विचार सांगितलेला आहे. पौरुष लिंग आहे, चरलिंग आहे, अध्यात्म लिंग आहे. आता शिवस्वरूपाचं चिंतन, लिंगात्मक असणाऱ्या शिवस्वरूपाचं चिंतन शिवपुराण या पातळीवरती येऊन करतं की आमच्या शरीरामध्ये असणारा जो काही संपूर्ण इंद्रिय संघात शरीर आहे त्यात लिंग, नाभी, जिव्हा, नासाग्राचा भाग आणि शिखा या क्रमाक्रमाने लिंगामध्ये मोडतात. हे लिंग स्वरूप आहे. त्यामध्ये कटिप्रदेश, हृदय, मस्तक या तिघांनाही लिंग स्वरूप मानलेले आहे. याला आध्यात्मिक लिंग असं संबोधन आहे. शिवपुराणातला आपल्याला पटो अथवा न पटो यावरती अधिक भाष्य करू शकत नाही. कारण या सगळ्यांचाच हेतू पुन्हा आपण वारंवार विचारात घेतलेला आहे की आम्ही त्या तत्वाशी जोडलेलो आणि त्याच तत्वाचा विचार करणारे असावे म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. पण सुंदर रीतीने प्राकृत लिंग, वृक्ष लिंग, बिल्व वृक्ष हा लिंगमय, पर्वताराय लिंग मांडले आणि कैलास मानस सरोवराला तर आपल्याला उदाहरण द्यायची गरजच नाही, तो संपूर्ण पर्वत शिवस्वरूप आहे. पर्वतालाही लिंग मानलंय, वृक्षालाही लिंग मानलंय, धान्यामध्ये सुद्धा लिंगाचं स्वरूप आहे. जे काही तार्किक आहेत त्यांना असं वाटेल की हे काय अतिशयोक्ती आहे, तर पुन्हा विचार हा करा की तुम्ही जिथे जिथे नजर टाकाल आणि जिथे जिथे चिंतनाचा बाब तुमच्या समोर येईल तिथे तिथे तुम्हाला शिवतत्व उपलब्ध होईल. असा एकही अवस्था चराचरामध्ये नाही की जिथून शिवतत्व शिव अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही. अनेक रीतीने सुंदर रीतीने या सगळ्या लिंगांचा भाग सांगत सूत महामुनी शौनकांना शिव या शब्दाचा अर्थ सांगतात. या शिव शब्दामध्ये श जो काही आहे शकार, या शकाराचा अर्थ आहे नित्य सुख किंवा आनंद. शकाराचा अर्थ श नित्य सुख आहे, आनंद आहे. इकाराचा अर्थ आहे पुरुष, इकार पुरुष स्वरूप आहे. तर वकार हा अमृत स्वरूप आहे. श म्हणजे आनंद आहे, ई म्हणजे पुरुष आहे आणि व म्हणजे अमृत आहे. अशा या श ई आणि व या आद्याक्षरांनी निर्माण झालेला जो शिव शब्द आहे तो मोठा सुंदर अध्यात्माचा आनंद देणारा, आपल्याला एका वेगळ्या अनुभूतीकडे नेणारा. त्यामुळे या शिवाला आपला परम आत्मा मानून हे ऋषी मुनींनो या शिवाचंच यजन करा, शिवाचंच चिंतन पूजन मनन निध्यास करा. आत्मतत्व हे शिवस्वरूप, या परमशिवाच्या स्वरूपाचा मोठ्या सुंदर रीतीने वेद मंत्राद्वारे पूजनाचा जो विचार सांगितला शिवपुराण आपल्या विद्येश्वर संहितेमध्ये तो मोठा विस्तृत आहे आणि तो प्रत्यक्ष वाचून समजून घेण्याजोगा मंत्रात्मक आहे. अनेक ऋग्वेदादी मंत्र, अनेक यजुर्वेदातले मंत्र, या मंत्रांनी भगवान शिवांचं आराधन पूजन कसं करावं, पूजनाकरता आमच्या शरीरांतर्गत हृदयादी न्यास, मातृका न्यास, दिग्न्यास या न्यासांचा भाग विशेष रीतीने समजून दिला आहे मंत्रशास्त्र. विषय पुन्हा तोच की या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी की आम्ही सबाह्य अंतर शिवस्वरूपापर्यंत शिवस्वरूपाचाच विचार शिवोभूत्वा शिवम यजेत, प्रत्यक्ष शिव होऊन शिवांची उपासना करणे, भगवान शिवांचं पूजना करता मोठ्या विलक्षण रीतीने मंत्रशास्त्राचा भाग या विद्येश्वर संहितेमध्ये मांडला. यातली आणखी एक वैशिष्ट्य प्रश्नोत्तरामध्ये आलेला भाग असा आहे की पूजनाच्या वेळी ज्या ज्या काही वस्तू आम्ही वापरतो त्यामध्ये भगवंताला उत्तमोत्तम पक्वान्नाचा सुंदर सुंदर शाक व्यंजनाचा नैवेद्य भगवंताला दाखवतो. शौनकांचा प्रश्न आहे, आपल्याला हसू येईल. शौनकांनी विचारलं की हे महामुनी सूत महामुनी आम्हाला समजवून सांगा की भगवान शिवांना अर्पण केलेला नैवेद्य खावा की न खावा. शौनकांनी विचारलेले प्रश्न आपल्याकरताच आहेत की नाही किंवा आपल्याच मनातले आहेत की नाही याचा विचार आपण आपल्या पातळीवरती करा. अधिक खुलासा करण्याची काही गरज नाही. आम्हाला नाना प्रकारचे शंका कुशंका निर्माण होतात. सूत महामुनी म्हणतात की ऋषींनो याबद्दल मी स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान शिवांना अर्पण केलेला नैवेद्य वेळ न घालवता खावा. काही काही धारणा आम्ही आमच्या चित्तात निर्माण करून घेतलेल्या असतात, त्याला काही इलाज नसतो. आणि त्यालाच अनुसरून शौनकांनी प्रश्न विचारला, म्हणाले लोक असं म्हणतात की भगवान शिवांना दिलेली वस्तू वापरत घ्यायची नसते. हसले सूत महामुनी. सूत महामुनी म्हणाले की आहो असं नाहीये. हा जेव्हा आम्ही त्या भगवान शिवांचं लिंगात्मक भगवान शिवांचं पूजन करतो आणि त्यांना प्रत्यक्ष ती वस्तू जेव्हा अर्पण करतो, म्हणजे एखाद्या चौरंगावरती आम्ही लिंग स्थापना केलीये, त्याला वस्त्र वाहिलंय, त्याला यज्ञोपवीत वाहिलेलं आहे, त्याला आणखी काही वस्तू आणि गुळ खोबरा इत्यादीचा नैवेद्य प्रत्यक्ष त्या लिंगाला लावून ठेवलेला आहे तो घेऊ नये. ही सांगितलं ती शिवाला दिलेली वस्तू आहे. जेव्हा तुम्ही भगवान शिवांच्या समोर त्यांच्या लिंगापासून दूर जमिनीवरती नैवेद्य दाखवतात, तो भगवंताचा प्रसाद आहे, तो घ्यायला काही हरकत नाही. आणि अशा वस्तू ज्या लिंगापासून दूर ठेवलेल्या आहेत, पूजनापासून दूर आहेत, प्रत्यक्ष शिवांच्या लिंगस्वरूपाला त्या स्पर्श झालेल्या नाहीत, त्या वस्तू आपण वापरायला हरकत काही नाही. उलट या दिलेल्या वस्तूंच्या वापराने अथवा नैवेद्य भक्षणाने सार पाप दुरित दूर होत, दुश्चित दूर होत, याबद्दल निसंशय राहा. भगवान शिवांचं स्वरूप मोठं अलौकिक आहे.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: पुनः एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत। गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. मनोबोधातील 45वा श्लोक आपण पाहणार आहोत. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनि लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जे संगतीने मती राम सोडी. या श्लोकात ते म्हणतायत, तिसरा चरण जो आहे त्याचा पहिल्यांदा विचार करा आपण. तये संगतीची जनी कोण गोडी. संगतीचा परिणाम काय असतो हे महत्त्वाचं विचार ह्याच्यामध्ये आलेलं आहे. की चांगली संगती मिळाली तर काय होतं, आणि वेडीवाकडी संगती, दुःसंग सर्वथैव त्याज्य हा, असं नारद भक्ती सूत्रात म्हटलेलं आहे. सत्संगाचं महत्त्व सगळ्या संतांनी गायलेलं आहे. किंबहुना सत्संग हा एकच असा आहे की जो माणसाला या सगळ्या भवसागरातून पार नेऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये संघ ह्याचा अर्थ, तुम्ही कशाचा संघ धरला? देहाचा संघ धरला का भगवंताचा संघ धरला? कुणाच्या संगतीत राहिलात? कुणाच्या सान्निध्यात राहिलात? आणि हा संघ असा आहे की त्या संगतीत ज्याची संगती धरलेली आहे त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. जे संगतीत राहिला पण काही परिणाम झाला नाही असं होत नाही. आणि म्हणून ती संगती कशाची आहे हे आपल्याला सावधपणाने बघावं लागतं. जसं पालकांना देखील काळजी असते, मुलं मोठी झाली किंवा कुठल्या संगतीत आहे, कुणास ठोक चांगली आहे ना संगती, वेडीवाकडी तर नाही ना लागली, हे लक्ष द्यायला लागतं. कारण फार महत्त्वाचा परिणाम जीवनावर होत असतो. म्हणजे इथं त्यांनी म्हटलं आहे, जयाचेनी संगे समाधान भंगे. माणसाला आयुष्यात काय हवं असतं? सुख, समाधान. एका संतांना विचारलं, एका शब्दात सांगा परमार्थात काय पाहिजे, म्हणजे सांगा समाधान. समाधान म्हटलं की थांबलं तिथे. जो तप्त आहे संसार सुख ह्यानी तपाने, तो तिथं निवाला, त्या ठिकाणी शांत झाला, आनंदरूप झाला, सुखरूप झाला, ते समाधान. तर ते म्हणतात, ज्या संगतीमध्ये समाधान आपलं भंग पावतं. म्हणजे आधी मुळात समाधान मिळणं ही गोष्ट अवघड, पण जरा कुठं समाधानाची चुणूक येते तोवर अशी एखादी व्यक्ती भेटते की समाधानाचा भंग होतो. मग ज्याच्यासाठी आपण धडपड करतो आहे त्याचाच जर भंग होत असेल आणि तशी संगती आपल्याकडे येत असेल किंवा आपल्या आसपास असेल, तर त्या संगतीचं महत्त्व काय, ती कशी टाकता येईल, ती कशी टाळता येईल, हेच आपल्याला बघायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात तसं, जयाचे निसंगे, ज्याच्या संगतीनं समाधानाचा भंग होतो. आणखी काय होतं? अहंता अकस्मात येऊनि लागे. दुःसंगतीनं आणखीन काय होतं? अहंता. मी देह आहे, मी मोठा आहे, मी विद्वान आहे, मी श्रीमंत आहे. म्हणून एका ठिकाणी मागं त्यांनी म्हटलंय, अहंता पापिणी. अहंतेला पापिणी म्हटलंय. पापिणी का म्हटलं तसं? कारण ही अहंता भगवंतापासून जीवाला तोडते, भगवंताच्या जवळ जाऊ देत नाही. भक्त असेल तो म्हणतो, भगवंतच सर्वस्व आहे, मी कुणी नाहीच. त्याच्या बरोबर उलट, मी कुणीतरी आहे, माझ्या शक्तीनं चाललेलं आहे. विशेषतः कर्तबगारी ज्या व्यक्तीच्यामध्ये असते का नाही, बळ आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, कर्तबगारी आहे, त्याला ही अहंता सोडता सोडत नाही. आणि विशेषतः त्याची स्तुती करणारी माणसं आजूबाजूला मिळाली म्हणजे तर अहंता वाढतच जाते. मग साधकाच्या पक्षी स्तुती पाठकांना लांब ठेवावं. काही एखादी गोष्टीची कौतुक करायला लागले की सांगावं, सद्गुरूंच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं हे झालं आहे, माझं त्याच्यात काही नाही. हा केवळ विनय नव्हे, आतून तो भाव पक्का पाहिजे की माझं यात काही नाही, केवळ भगवंताची कृपा आहे. म्हणून अहंता अकस्मात येऊनी लागे. म्हणजे मुळात आधी असतीच, पण ती घालवण्याचा प्रयत्न करत असतो. अहंत याचा अर्थसुद्धा देहबुद्धी, मी देह आहे. कारण अहंतासुद्धा एक सूक्ष्म आहे, एक स्थूल आहे. स्थूल अहंकारामध्येच मी शहाणा, विद्वान, श्रीमंत, पंडित असा अहंकार असतो. तो जरा विचाराने जाऊ शकतो. पण सूक्ष्म अहंता जी आहे ते मी देह आहे असं समजणं आणि त्या भावाने व्यवहारात वागणं हीच एक अहंता आहे. ही घालवायला सद्गुरू कृपा आणि साधना ह्याशिवाय पर्याय नाही. साधना करायला पाहिजे ती सुद्धा सद्गुरू उपदिष्ट मार्गाने, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने. उगीच काहीतरी आपण करत बसलो तर त्याचा उपयोग होत नाही. खूप कष्ट घेत आहेत साधनेचे, पण नेमका मार्गच कळत नाही. काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, काय टाकायचं आहे, काय जोडायचं आहे हे सद्गुरू सांगतात. आणि तसं जर झालं तर आपला मार्ग स्वच्छ होऊ शकतो. म्हणून अहंता अकस्मात येऊनही लागे. जे दुःसंगतीनं काय काय होतं तर समाधान भंगे, अहंता येऊन चिकटली. आणखी चौथ्या गोष्टीत चरणात काय म्हटलं आहे, जे संगतीने मती राम सोडी. ज्याच्या संगतीत बसल्यानंतर बुद्धी जी रामाच्या ठिकाणी चिकटू पाहत होती, त्याच्या ठिकाणी स्थिर होऊ पाहत होती, तीच मुळी ती त्या मतीनं रामाला सोडलं. असे काही मित्र भेटतात आपल्याला. आपण जर म्हटलं जरा ज्ञानेश्वरी वाचतोय, जरा नामस्मरण पूजा चालले, बरे रे काय करायचं त्याच्यामध्ये, उगीच त्यांनी काय होणार आहे. एक ग्रस्त मला असे म्हणाले, भगवंताचं आपल्या जीवनात काही काम नाही आहे, त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकतो. बरंच त्यांनी व्याख्यान ऐकवलं, मी सगळं ऐकलं, मनोमन म्हटलं काही बोलले नाही, परमेश्वराला सांभाळ. उद्या जेव्हा आपत्ती येईल काही तेव्हा मात्र भगवंताची आठवण काढू नका, कारण आपण त्याला जोडलंच नाही आयुष्यात कधी. जर आपण त्याला जोडलं नाही तर तुमच्या विपत्तीकाळी तो येईल अशी आशा करण्यात अर्थ नाही. पण पुष्कळ वेळा माणसं जोवर चांगली असतात तो आपल्या जोरात असतात, आणि ज्या वेळेला काही विपत्ती येते तेव्हा ते थोडे जागे होतात, आणि मग परमेश्वर कुठं आहे, पोथी, पुराणं, देवळं असं काय काय सुरू होतं असं नाही. पहिल्यापासून सावध पाहिजे आणि भगवंताला धरलं पाहिजे. आपण तर धरलंच पाहिजे, पण असं जो कोणी व्यक्ती असेल त्याचा दुःसंग आपण अगदी लांबून, त्याच्या वाट्याला जाऊच नये. अशी व्यक्ती आपल्या घराला आणू नये, आपण त्याच्या घरी जाऊ नये, हे पथ्य पाळायला पाहिजे. म्हणून ते म्हटलं, जे संगतीनी मती राम सोडी तये संगतीची. अशी जी व्यक्ती आहे समाधान भंग पावणारी, अहंता चिकटवणारी आणि रामाला सोडणारी, तये संगतीची जनी कोण गोडी. अशा व्यक्तीच्या संगतीची गोडी कशी काय लागणार बरं. पण ती गोडी लागणारी मंडळी आहेत जगामध्ये, दोन्ही प्रकारचे आहेत. राम जसे होते तसा रावणही होता, त्याच्याही बाजूला काही मंडळी होती, यांच्याही बाजूला होती. पांडवांच्या बाजूला सैन्य होतं तसं कौरवांच्या बाजूलाही होतं, तसं असंच दुःसंग असणारी मंडळी आहेत. परंतु ह्यांना त्यांना म्हणायचं आहे की अशा व्यक्तींच्या संसर्गामध्ये, सान्निध्यामध्ये, संगतीमध्ये शहाण्या माणसाने राहू नये. तर अशा संगतीची कोण गोडी धरणार. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. चिकटतीस ती अहंता. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: श्रोते हो नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे तुमचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
2: नमस्कार.
1: अध्यात्मामध्ये ना हा शब्द सारखा वापरला जातो की तुम्ही समर्पण करा, समर्पण करा.
2: हो,
1: पण समर्पण करा म्हणजे काय हेच कळत नाही.
2: नाथांचं एक सुंदर गीत जे आलेलं आहे, पूर्ण ज्ञानाने भरलेलं, आणि काय सुंदर त्याची चाल आहे की समर्पण समर्पण समर्पण करो, वही एक मार्ग है उत्थान का, मिटाकर अंधेरा जलाकर दिया, उजलेगा पथ ज्ञान वैराग्य का. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चरणों में गुरु के कर दो समर्पण, चिंताओं से मुक्त हो जाओ तुम, भौतिक अहम को अपने भुलाकर खो जाओ तुम दिव्य अस्तित्व में. तर याच्यामध्ये समर्पण हे एकदा येत नाही, तर तीन वेळा त्यांनी अधोरेखित केलंय. समर्पण समर्पण समर्पण करो,
1: त्रिवार सांगितलं,
2: त्रिवार सांगितलंय. वही एक मार्ग है उत्थान का. तुम्ही भौतिक जगताचं आधी मी तुम्हाला उदाहरण देतो की तुम्हाला जर एखाद्या परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवायचे असतील तर त्या विषयाशी तुम्हाला एकरूप व्हायला पाहिजे की नाही,
1: हा समजून घ्यायला पाहिजे 100%,
2: म्हणजे समर्पित व्हायला पाहिजे, पूर्णपणे त्याला समर्पण केलं पाहिजे, त्या विषयाला तुमचं 100% द्यायला पाहिजे. आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीला आपण 100% दिलं कीच आपल्याला त्याच्यातनं 100% परत मिळतं, तसं ते 100% जे देणं आहे त्याला समर्पण म्हटलं. तर उत्थानाच्या मार्गावरती नेणारा जो गुरु आहे त्याचं जे काही बोलणं आहे, त्याचं जे काही म्हणणं आहे, तो जे काही ज्ञान देतोय तो किंवा ती, इथे स्त्री पुरुष हा भेदच नाही. गुरु हे पद आहे, अपार्ट फ्रॉम स्त्री पुरुष तो गुरु या अर्थाने मी म्हणत आहे. तर तो गुरु जी आपल्याला सांगतोय हे असं करा, हे असं करू नका, त्या मार्गावरती 100% विश्वास ठेवून चालायला पाहिजे. आपल्या मनामध्ये जर शंका आल्या, आपलं मन दुविधेने ग्रासलेलं असेल, आपण निष्काळजीपणाने कधी साधना केली किंवा जे सांगतायत त्या मार्गावर चाललो कधी नाही चाललो, अशी जर आपली अवस्था असेल की जी मोस्टली 99% लोकांची असते. अनेक साधक मला सांगतात की मला साधना करायला वेळच मिळत नाही. अरे बाबा, तुला जेवायला झोपायला एन्जॉय करायला टीव्ही बघायला अनेक गोष्टी करायला वेळ मिळतो, पण स्व उत्थानासाठी सेल्फ अपग्रेडेशनसाठी तुला जर वेळ मिळत नसेल त्या बाकीच्या भौतिक गोष्टींची व्हॅल्यू एका पॉइंट नंतर शून्यच होणार असते. मुळात ह्याचंच ज्ञान आपल्याला आतमध्ये जागृत होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. तर पहिलं समर्पण हे आपलं, जसं भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीला आहे, तुम्ही डान्स शिका, गाणं शिका, रांगोळी काढा, किंवा तुम्ही आयटी क्षेत्रामध्ये जाण्यासाठीच शिक्षण घ्या, कुठले उच्च शिक्षण घ्या, कुठल्याही गोष्टीत तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि तेही 100%, तर तुम्हाला पूर्ण समर्पण करण्याची आवश्यकता आहे. तर अध्यात्म हे तर जडापासून लांब सूक्ष्मातिसूक्ष्म असं जगत आहे. ज्या जगामधून आपण इथे काही कार्यासाठी आलो, आपण अवतरित झालो म्हणजे या जगामध्ये आलो किंवा पाठवले गेलो काहीतरी भव्य दिव्य करण्यासाठी, पण आपला जो धागा आहे तो सूक्ष्म जगताशी जोडलेलाच आहे. तर त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय ना भौतिक जीवनातलं यश आपण सार्थकतेने मिळवू शकतो, सॉलिडिटी म्हणतो आपण ज्याला, ती त्याच्यामध्ये येणार नाही, आणि ना आपल्या उत्थानाचं किंवा डेव्हलपमेंटचं जे काही आध्यात्मिक जगतामध्ये उत्थान जे आपण करून घ्यायचंय त्याच्यामध्ये पण सार्थकता आपल्याला मिळवता येणं शक्य नाही. म्हणून

0: समर्पणाशिवाय काहीही नाही। कुठल्याही नात्यामध्ये हे समर्पण असल्याशिवाय ते नातं फुलू शकत नाही। तुम्ही बघा, स्त्री मध्ये समर्पण भावना ही जात्याच आहे, तिच्या निर्मितीमध्येच तो भाग आहे, म्हणून ती कुठल्याही नात्याला तिचं 100% सहजपणे देत असते,
1: जुळवून घेऊ शकते।
0: जुळवून घेण्यासाठी मुळात समर्पण हा गुण असायला
1: लागतो।
0: दोन प्रकारांनी तुम्ही जुळवून घेता, एक तर तुमची मजबुरी आहे की तुम्हाला जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही, आणि तुमच्या आतमध्ये ते मुळातच समर्पण आहे की तुम्हाला ते जुळवून घेणं हे तुमच्यासाठी फार
1: सोपी
0: सहज गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो, दुःख झेलावं लागतं, काही वेळेला अपमान सोसावा लागतो, काही वेळेला त्या स्त्रीला कमीपणा घ्यायला लागतो, पण तिचं समर्पण कमी होत नाही, कारण तो तिच्या मातीचाच गुण आहे तिचा। आणि म्हणून ममत्वामध्ये सुद्धा स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिला सांगावं लागत नाही की तू आईपणाने त्या बाळाशी व्यवहार कर। हे समर्पण जे आहे की त्या बाळाला कधी भूक लागते, कधी झोप येते, कधी त्याला बरं वाटत नाही, हे तिला सांगावं लागत नाही, ते आतमध्ये ऑटोमॅटिकली तिला जाणवतं आणि त्या पद्धतीने ते सगळं करते। आणि ही समर्पणाची भावना ती बाहेरच्या व्यवहारामध्ये, कामामध्ये, तिच्या पोझिशनमध्ये, पोस्टमध्ये दिसत असल्यामुळे आपल्याला दिसतं की स्त्रियांना यश पुरुषांपेक्षा जास्त आणि कमी वेळेमध्ये खूप वेगाने मिळताना दिसतं। मी फिल्म मेकिंगमध्ये असल्यामुळे तुम्हाला एक गंमत सांगतो की आम्ही महिला आणि बाल कल्याण याच्या संदर्भामध्ये काही फिल्म्स केल्या, आणि कृषी संबंधातल्या सुद्धा अनेक फिल्म,
1: कृषी खात्याच्या
0: पण अनेक व्हिडिओ फिल्म्स, जिंगल्स, बरंच काय काय केलं, शेतकरी आत्महत्यांपासून सगळ्यांच्या वरती आम्ही फिल्म्स केल्या। तर त्या सगळ्या अभ्यासामध्ये गव्हर्नमेंटला सुद्धा लक्षात आलं आणि आम्ही सुद्धा प्रत्यक्ष बघितलं की जी शेती पुरुषांनी केली त्याच्यामध्ये बरीच फेल्युअर आपल्याला प्रकरण दिसतात, फेल झालेली, पण जी शेती स्त्रियांनी केली ती 100% सक्सेसफुल, त्याच्यामध्ये अजिबात फेल्युअर नाही। ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या बायका कंबर कसून उभ्या राहिल्या आणि त्यांनी तीच शेती ज्याच्या पायी आत्महत्या झाल्या होत्या तीच शेती 100%
1: यशस्वी करून
0: दाखवली। कॉर्पोरेटमध्ये सुद्धा अनेक उद्योगपती होऊन गेले, त्यातल्या काही उद्योगपतींची आपल्याला उदाहरणं माहिती आहेत की त्यांच्यावर खूप कर्ज झालं आणि त्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांच्याच पत्नीनी तोच उद्योग जो आहे तो पुन्हा
1: टेक ओव्हर
0: केला आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये 100% यशस्वी केला आणि तो अजूनही चालू आहे। तर ही समर्पणात न येणारी गोष्ट आहे। एकदा समर्पण केलं की मग चांगले वाईट अनुभव येवोत, संकट येवोत, आपली खुंटी हालत नाही काही झालं तरी। ही जी समर्पणाची भावना आहे ना, ती जर पुरुषांनी स्त्रीकडनं घेतली किंवा शिकलो तर सगळा समाज यशस्वी रित्या जगू शकतो। आणि पूर्वी याची जाणीव होती म्हणून आपल्याकडे देवींना जास्त महत्व आहे। अनेक वेळा सांगितलं की आपल्याकडच्या सगळ्या देवी या प्रचंड पॉवरफुल दिसतात, त्या 16 हात 16 हाताच्या दिसतात, राक्षसांना मारण्यासाठी देवींना प्रार्थना केलेली दिसते आपल्याला। तर समर्पणाचा हा जो गुण आहे तो त्या मूळ स्त्रोतातूनच आलेला आहे। आणि समर्पण तुम्हाला भौतिक जगातल्या अडीअडचणींमध्ये प्रेरित करून त्या गोष्टीतून मार्ग काढून पुढे जाण्यासाठी मदत करत असते, म्हणून समर्पणाला खूप महत्व आहे। चरणों में गुरु के कर दो समर्पण, चिंताओं से मुक्त हो जाओ तुम। चिंता ही छोट्यातल्या छोट्या किड्या मुंगीपासून मोठ्यातल्या मोठ्या जीवापर्यंत सगळ्यांनाच लागलेली आहे। हा चिंता माणसाला व्यक्त करता येते, इतर प्राण्यांना व्यक्त कमी जास्त करता येत असेल किंवा त्याचं सादरीकरण वेगळं असेल त्यामुळे आपल्याला ते कळत नाही, पण चिंता तुम्हाला मांजर, कुत्रा पासून सगळ्या पशुपक्ष्यांमध्ये ही दिसते। पण इथे आपल्याला हा फायदा आहे मनुष्य जन्माचा की आपल्याला याच्यातनं बाहेर पडण्यासाठी ज्ञान देणारी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते आणि ती आपल्याला सगळ्यात पहिलं सांगतं की भयमुक्त हो, चिंता मुक्त हो, इथे चिंता करण्यासारखं काहीही नाही, भय मनामध्ये ठेवण्यासारखं काहीही नाही, सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये दुरुस्त होतील, योग्य होतील। एखादी सिच्युएशन आहे ती चिंतामुक्त होऊन त्या गोष्टीतनं यशस्वीपणे बाहेर पडू शकतो किंवा चिंता करून त्रास करून घेऊन त्या गोष्टीतनं यशस्वीपणे बाहेर पडू शकतो। आणि शेवटी लक्षात येतं, अरे आपण वर्षभर त्या सगळ्या चिंता आणि भयाने आपलं ते वर्ष वाया घालवलं, त्याच्याऐवजी आनंदात, शांततेत, स्थिरतेत घालवलं असतं, अतिशय मन ताकदवान ठेवून घालवलं असतं तर ते वर्ष आपलं किती सार्थक लागलं असतं.
1: एक फार सुंदर चित्र पाहिलं होतं मी दादा की चिंता म्हणजे काय. तर एक छोटीशी टाचणी होती आणि मागे त्याची खूप मोठी सावली होती. इतकं सुंदर वाटलं ते बघायला की खरंच असं छोटीशीच गोष्ट असते आणि आपल्या मनानेच आपण ती खूप मोठी करून
0: मोठी करत असतो. तर आता ती टाचणी आणि तिची जी छाया आहे याचा फोटो ज्यांनी काढला आणि त्याच्यातनं त्याला जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं तो त्या क्षणी आपला गुरु आहे. आता हा फोटो अनेक लोकांनी बघितला असेल, लाखो किंवा करोडो लोकांनी, पण त्यातनं ते शिकून आपल्या आयुष्यामध्ये वापरलं कोणी असेल तर त्याचं जीवन सार्थकी लागलं.
1: खरी गोष्ट आहे.
0: अन्यथा अशा अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला ज्ञानपूर्ण असतात आपण त्या घेत नाही. तर इथे आपण चिंता मुक्त होण्याची प्रोसेस गुरुच्या चरणांशी म्हणजे त्याच्या ज्ञानाशी समर्पित असू तर आपण चिंता मुक्त होऊन जातो. भौतिक अहम को अपने भुला कर खो जाओ तुम दिव्य अस्तित्व में. मला माझं दिव्यत्वच कळत नाही आणि मी शरीर आहे अशी जाणीव ठेवून मी जगत राहतो तर ते सुख दुःख याच्यामध्येच मी अडकून राहणार. दिव्यत्वाची अनुभूती मला कधी येणारच नाही. तर गुरु हे सांगतो की हे सोडून दे, हे आज आहे उद्या नाहीये, पण दिव्य आहेस तू आणि हे कायम राहणार आहे तुझ्यापाशी. सीमित तन्मे असीमित हो तुम इस सत्य की खोज भीतर करो. तू लिमिटेड हे शरीर नाहीस तर शरीराच्या आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहेस असीमित अनलिमिटेड त्याची जागृती आतमध्ये करण्यासाठी आतमध्ये स्वतःला बघायचा प्रयत्न कर. डोळे मिट, इतर सगळ्या इंद्रियांना मिटून टाक, म्हणजे त्याची इच्छा जी आहे मनाची या इंद्रियातनं बाहेर उपभोग घेण्याची ती आत्ता आतमध्ये वळव. साधनेला बसल्यानंतर ध्यान करताना पंचेंद्रियांमधनं मन जे बाहेर उपभोग घेण्यासाठी धावायचा प्रयत्न करतं त्याला तात्पुरतं सांगायचं की हे 15 मिनिटं जे आहेत ते तू फक्त मला दे, मला माझ्या आतली एक वस्तू शोधायची आहे, ती जागी करायची आहे, तर त्याच्यासाठी मला तू मदत कर आणि नंतर मग तू बाहेर जा हिंडा फिरायला. आई जसं मुलाला सांगते तुला खेळायला जायचं ना, मला ही वस्तू सापडत नाही ती सापडण्यासाठी मदत कर आणि झाली की तू जा बाहेर खेळायला. मग त्या मुलाला पण खात्री पटते की 15 मिनिटांमध्ये आपल्याला बाहेर पडता येणार आहे. ते पूर्ण फोकस करून ती वस्तू शोधतं देतं आणि मग बाहेर पडतं. इस सत्य की खोज भीतर करू असं म्हटलेलं आहे. सत्याची खोज. आंखो से संसार देखोगे कब तक. फार सुंदर ज्ञान इथं दिलं नाथानी. आंखो से संसार देखोगे कब तक, मिटने से संसार मिट जाता है.
1: वा वा वा मस्त.
0: हे दोन डोळे आहेत ते ज्या क्षणी जन्म घेतो त्या क्षणी उघडतात आणि बाह्य जगत बघायला सुरुवात करतात आणि बाह्य जगतातल्या प्रत्येक गोष्टीशी आपण जोडले जातो आणि ते म्हणजेच माझं अस्तित्व आहे, ते म्हणजेच माझं खरं जग आहे अशी जाणीव मनामध्ये अगदी दृढ होत जाते. आणि यासाठी डोळे सगळ्यात महत्वाचे आहेत. म्हणजे बघण्याची जी इच्छा आहे, बघणे हे फक्त डोळ्यांनी करत नाही, आपण कानाने ऐकून बघतो, नाकाने वास घेऊन बघतो, तोंडानी चव चाखून बघतो आणि स्पर्श करून बघतो त्वचेने. तर ही बघण्याची क्रिया जी आहे ती डोळ्यातनं आपल्याला सहज दिसते म्हणून इथे त्याचा उल्लेख आहे. तर हे भौतिक जगत आहे, ते भौतिक डोळ्यांनी किती बघितलं तरी ते लिमिटेड आहे. त्यांनी तू किती बघत राहणार आहेस तर ते डोळे मिट, कारण की ते मिटले गेले कायमचे मृत्यूच्या वेळेला, की सगळा संसार किंवा जे सगळं जग आहे तुझ्यासाठी त्याचं अस्तित्व संपलेलं आहे. म्हणून आंखो से संसार देखोगे कब तक, मिटने से संसार मिट जाता है. पुढे त्यांनी त्याला जोडलंय की आज्ञा में बंद तृतीय नेत्र को खोलो. आज्ञाचक्र जे आपलं आहे त्याला तिसरा डोळा असं म्हटलंय, म्हणजे तिथे परिपूर्ण आत्मज्ञानाचा तो तिथे तो परिपूर्ण आत्मज्ञानाचा डोळा आहे, तो उघडला तर सत्याचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणून तो तिसरा नेत्र उघड आणि दर्शन लो मनसे शुद्धात्मका. मनाला दर्शन होईल तो तिसरा नेत्र उघडल्या क्षणी शुद्ध अशा आत्मतत्वाचं परमज्ञानाचं दर्शन होईल, म्हणजे ते परमज्ञान आतमध्ये प्रकट होईल. मिटाकर अंधेरा जला कर दिया उजले गा पथ ज्ञान वैराग्य का. इथे आपल्याला समर्पणाशिवाय पर्याय नाही असंच नाथ सांगतात. समर्पण बिना कुछ भी हासिल ना होगा. समर्पणाशिवाय काहीही तुम्हाला मिळणार नाहीये. इसे गाठ बांधलो अपने ही मन में। मनात गाठ बांधून ठेवायची म्हणजे प्रत्येक क्षणी याची जाणीव ठेवायची। अगर प्राप्त होगा कभी यश भी तुमको बिना ही समर्पण के रहना ना भ्रम में। जर तुम्हाला यश मिळतंय आणि समर्पण न करता म्हणजे त्याच्याशी 100% तुम्ही कनेक्ट न होता पण तुम्हाला यश मिळतंय तर असा भ्रम पाळू नका की ते तुम्हाला समर्पण न करता मिळालेलं आहे। तर त्याच्या मागे काय आहे ते यश मिळण्याच्या ते
1: समर्पण
0: मॅन्डेटरी तो तुम्हारे गुरु की कृपा से सफलता का वो दान तुमको मिला है। तात्पुरतं ते जे यश मिळालेलं आहे ते तुमच्या सूक्ष्म गुरूंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे पण ते यश फार काळ टिकणार नाही कारण की ते कृपा म्हणून तात्पुरतं टाकलेलं दान आहे पण पुढच्या प्रत्येक यशासाठी तुम्हाला समर्पित होऊनच कार्य केलं पाहिजे। शेवटी असं म्हटलंय जीवन की हार जीत से तुम ना तोलो अनमोल है बड़ा उत्थान तो। जीवनाच्या हार जीत म्हणजे सफलता मिळणे किंवा असफलता मिळणे याच्यानी तुम्ही तोलू नका उत्थानाला। माझं उत्थान होतंय कारण मी सफलता मिळवत आहे भौतिक आयुष्यात आणि माझं उत्थान होत नाही कारण मी सफलता मिळवत नाहीये असं आहे आणि तोलू नका कारण त्याच्या पलीकडचं आहे उत्थान। म्हणून विवेक आणि वैराग्य हे डोक्यात ठेवून तुमचं आयुष्य जगलात तर गुरु कृपा तुमच्यावरती कायम होईल। यासाठी समर्पण अत्यंत आवश्यक आहे।
1: श्रोते हो आजचा एपिसोड हा समर्पणाला आपण समर्पित केला। आज आपण इथे थांबूया। धन्यवाद।
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा। श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
3: श्रोते हो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर।

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर चित्रा आपटे.

श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोतेहो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर चित्रा आपटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ रामपूर नावाचं एक गाव होतं। तिथे रावजी पाटील आणि त्याच्या नात्यातली विठाबाई या नावाची एक स्त्री असे दोघे राहत होते। दोघेही स्वामींचे परमभक्त होते। स्वामी कधी कधी रामपूरला जायचे तेव्हा हे दोघे स्वामींची प्रेमाने भेट घ्यायचे, स्वामींची पूजा करायचे। एकदा स्वामी समर्थ रामपूरला प्रदीर्घ मुक्काम करण्यासाठी आले। स्वामींबरोबर त्यांचे सेवेकरी होते। स्वामींचा मुक्काम गावातल्या देवळात होता। रावजी पाटलाने मनाशी ठरवलं की स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि 40 ब्राह्मणांना जेवायला वाढायचं। हा आपला नवस रावजी पाटलाने स्वामींना सांगितला आणि स्वामींनी आपल्या ह्या परमभक्ताला नवस फेडायची परवानगी दिली। विठाबाईने 40 ब्राह्मणांच्या सुग्रास जेवणाची सिद्धता केली, स्वामींची पूजा केली, पानं वाढून झाल्यावर स्वामींना भोजनाला येण्याची हात जोडून विनंती केली। परंतु स्वामी भोजनासाठी काही केल्या जागेवरून अजिबात उठेनात। बराच काळ गेला। स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्यांची गर्दीसुद्धा वाढत होती। काय करावं हे रावजीला सुचेना, म्हणून त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली, स्वामी जेवायला चलता ना? स्वामींनी रावजीकडे पाहिलं आणि म्हणाले, रावजी इथे जमलेल्या सर्वांना भोजन द्यावं। स्वामींची आज्ञा मोडणं तर शक्यच नव्हतं आणि जेवण तर 40 ब्राह्मणांसाठीच केलेलं होतं। रावजी स्वामींच्या भोवती घुटमळू लागला। स्वामींनी रावजीची अडचण ओळखली। त्यांनी रावजीला एक टोपली आणायला सांगितलं। सर्व स्वयंपाक नीटपणे

0: त्या टोपलीमध्ये ठेवला. ती अन्नाने भरलेली टोपली विठाबाईच्या डोईवर ठेवली आणि सांगितलं, माऊली, तुळशीला 3 प्रदक्षिणा घाल आणि लोकांना जेवायला वाढायला सुरुवात कर. मागे मात्र वळून पाहू नकोस. रावजी पाटील आणि विठाबाईने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केलं आणि जमलेल्या सर्व लोकांना वाढायला सुरुवात केली. लोक येत होते आणि जेवून जात होते. अन्न अजिबात संपलं नाही. मध्यरात्रीपर्यंत जेवणं चालली होती. सर्वात शेवटी स्वामी भोजनाला बसले, तरीही टोपलीत अन्न शिल्लकच होतं. 40 माणसांचा केलेला स्वयंपाक 4,000 भक्तांना पुरून उरला. ही स्वामींची कृपा. लोकांनी हे आश्चर्य त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं. स्वामी दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना आता पूर्ण खात्री पटली होती.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, ज्याच्या पवित्र मुखातून नामाची अमृत सरिता सतत पाझरत असते त्याच्याच हृदयात परब्रह्म नांदत असतं. अशा नामधारकांना भगवंताचं दर्शन सतत घडत असतं. अर्थात असे निस्सीम वृत्तीने नामस्मरण करणारे सच्चे भक्त अतिशय दुर्मिळ असतात. अशा दुर्मिळ भक्तांचा आपण शोध घेऊन त्यांच्या प्रेमळ सहवासात आपलं भक्ती आयुष्य वेचायला हवं. अर्थात त्यासाठी आपल्या मुखात भगवंताचं नाम हवं, तरच आपल्याला संतसज्जन भेटतील ना. तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता मन निवे, जिव्हे अमृतची स्रवे, होता ती बरवे, ऐसे शकुन लाभाचे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 27 ऑगस्ट. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. त्याच्या मागे सारं जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हेच संतश्रेष्ठ तुकारामबुवांचंही सांगणं आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे, त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरे होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. ज्याचं मन समाधानात आहे त्याचं शरीर कसंही असलं तरी चालेल. समाधानालाच खरं महत्त्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते. पण आपलं सर्व काही दिलं की देण्याला अंत आला. पण आपलं सर्व काही दिलं की देण्याला अंत आला. म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीने झाकले गेलो आहोत. एक उपाधी टाकत गेलं तर आपलं खरं स्वरूप प्रकट होईल. तिथे खरं समाधान होतं. राम करता आहे ही भावना होणं हे वासनेचं मरण होय. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो. पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचं आहे ते होऊ दे असं अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळं कळतं पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसं अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात. शास्त्राने, सद्मार्गाने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणं जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असं अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं हाच या युगाचा महिमा आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 17:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 15 श्री शंकराचार्यांचं चरित्र आणि कार्य। कवी म्हणतात, कल्पारंभी सृष्टी निर्माण केल्यानंतर जनकल्याणार्थ वेद शास्त्र आणि पुराण यांची निर्मिती झाली। कालांतराने कलिप्रभावामुळे श्रुती स्मृती पुराण यांना कोणी विचारीनासं झालं। सनातन धर्माविरुद्धचा अपप्रचारही त्यासाठी कारणीभूत ठरला। या अपप्रचाराला निष्प्रभ करून लोकांना सन्मार्गी करण्यासाठी भगवान शंकरांनी ब्राह्मण कुळात शंकर या नावाने अवतार घेतला, तेच श्री शंकराचार्य। मुंज झाल्यानंतर सर्व विद्याभ्यास पूर्ण करून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली। शंकराचार्य झाल्यावर सर्वत्र संचार करून लोकांना खऱ्या धर्माची शिकवण दिली। ओम नमः शिवाय।

उत्तरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले मंद सुगंध शीतल वाहू लागला तो अनिल वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तक्षणी

यासी झणी शास्त्रमते विध्वंसिते तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण मी तुझ आहे सुप्रसन्न वचन सत्य कर।

पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला, परीतिसी त्याचा आठवनसे। अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग। आरंभापासोनी स्पष्ट सवेग, संपूर्ण ही म्हणे पा। परी पुढे पुढे म्हणत असता, मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था। तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा।

आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये म्हणोनी सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत आणि ऐसे तप करीत की जेणे अंगी वारुळे वाढत मग प्रसन्न होऊनी भगवंत आपुल्याने तपदासी आता तो अन्नमय प्राण अन्नाविना सत्वर मरण आणि आयुष्य तेही

षडाक्षरी शिवकवच महामंत्रा सहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात रुद्रावर्तन चिता भस्मपूत आणि शिवदर्शन।

आयुष्यवर्धन धन संतति अखंडित होयपा आणि तुष्टिपुष्टि सायुज्य सदन पठन मात्रे लाधते पूर्ण त्याचा नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे पंधरा अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमेन वाचवेल तरी बेचाळीस ओव्या।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 15वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी: धर्मश्रद्धा वाढेल, गुरुकृपा होईल, वेदांत ज्ञान सुलभ होईल.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र, अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन, भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात रावणकृत शिवतांडव स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवणे

पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं हे गीत.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया ग. दी. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके.

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे साधना सरगम यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोतेहो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि रात्री 11:00. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. मनोबोधातील 45वा श्लोक आपण पाहणार आहोत. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊ निलागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जे संगतीने मती राम सोडी. या श्लोकात ते म्हणतात, तिसरा चरण जो आहे त्याचा पहिल्यांदा विचार करा आपण. तये संगतीची जनी कोण गोडी. संगतीचा परिणाम काय असतो हे महत्त्वाचं विचार ह्याच्यामध्ये आलेलं आहे. की चांगली संगती मिळाली तर काय होतं, आणि वेडीवाकडी संगती, दुःसंग सर्वथैव त्याज्य, असं नारद भक्तीसूत्रात म्हटलेलं आहे. सत्संगाचं महत्त्व सगळ्या संतांनी गायलेलं आहे. किंबहुना सत्संग हा एकच असा आहे की जो माणसाला या सगळ्या भवसागरातून पार नेऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये संग ह्याचा अर्थ, तुम्ही कशाचा संग धरला? देहाचा संग धरला का भगवंताचा संग धरला? कुणाच्या संगतीत राहिलात? कुणाच्या सान्निध्यात राहिलात? आणि हा संघ असा आहे की त्या संगतीत ज्याची संगती धरलेली आहे त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. जे संगतीत राहिला पण काही परिणाम झाला नाही असं होत नाही. आणि म्हणून ती संगती कशाची आहे हे आपल्याला सावधपणाने बघावं लागतं. जसं पालकांना देखील काळजी असती, मुलं मोठी झाली या कुठल्या संगतीत आहे, कुणाष्टोक चांगली आहे ना संगती, वेडीवाकडी तर नाही ना लागली, हे लक्ष द्यायला लागतं. कारण फार महत्त्वाचा परिणाम जीवनावर होत असतो. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, जयाचेनी संगे समाधान भंगे. माणसाला आयुष्यात काय हवं असतं? सुख, समाधान. एका संतांना विचारलं, एका शब्दात सांगा परमार्थात काय पाहिजे, म्हणजे सांगितलं समाधान. समाधान म्हटलं की थांबलं तिथे. जो तप्त आहे संसार सुख ह्यानी तपाने, तो तिथं निवाला, त्या ठिकाणी शांत झाला, आनंदरूप झाला, सुखरूप झाला, ते समाधान. तर ते म्हणतात, ज्या संगतीमध्ये समाधान आपलं भंग पावतं, म्हणजे आधी मुळात समाधान मिळणं ही गोष्ट अवघड, पण जरा कुठं समाधानाची चुणूक येते तोवर अशी एखादी व्यक्ती भेटते की समाधानाचा भंग होतो. मग ज्याच्यासाठी आपण धडपड करतो आहे त्याचाच जर भंग होत असेल आणि तशी संगती आपल्याकडे येत असेल किंवा आपल्या आसपास असेल, तर त्या संगतीचं महत्त्व काय, ती कशी टाकता येईल, ती कशी टाळता येईल, हेच आपल्याला बघायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात तसं, जयाचे निसंगे ज्याच्या संगतीनं समाधानाचा भंग होतो. आणखी काय होतं? अहंता अकस्मात येऊ नि लागे. दुःसंगतीनं आणखीन काय होतं? अहंता. मी देह आहे, मी मोठा आहे, मी विद्वान आहे, मी श्रीमंत आहे. म्हणून एका ठिकाणी मागं त्यांनी म्हटलं आहे, अहंता पापिणी. अहंतेला पापिणी म्हटलं आहे. पापिणी का म्हटलं? तसं कारण ही अहंता भगवंतापासून जीवाला तोडते, भगवंताच्या जवळ जाऊ देत नाही. भक्त असेल तो म्हणतो, भगवंतच सर्वस्व आहे, मी कुणी नाहीच. त्याच्या बरोबर उलट, मी कुणीतरी आहे, माझ्या शक्तीनं चाललेलं आहे. विशेषतः कर्तबगारी ज्या व्यक्तीच्यामध्ये असते का नाही, बळ आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, कर्तबगारी आहे, त्याला ही अहंता सोडता सोडत नाही. आणि विशेषतः त्याची स्तुती करणारी माणसं आजूबाजूला मिळाली म्हणजे तर अहंता वाढतच जाते. मग साधकाच्या पक्षी स्तुती पाठकांना लांब ठेवावं. काही एखादी गोष्टीची कौतुक करायला लागले की सांगावं, सद्गुरूंच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं हे झालं आहे, माझं त्याच्यात काही नाही. हा केवळ विनय नव्हे, आतून तो भाव पक्का पाहिजे की माझं यात काही नाही, केवळ भगवंताची कृपा आहे. म्हणून अहंता अकस्मात येऊ नि लागे. म्हणजे मुळात आधी असतीच पण ती घालवण्याचा प्रयत्न करत असतो. अहंत ह्याचा अर्थसुद्धा देहबुद्धी, मी देह आहे. कारण अहंतासुद्धा एक सूक्ष्म आहे, एक स्थूल आहे. स्थूल अहंकारामध्येच मी शहाणा, विद्वान, श्रीमंत, पंडित असा अहंकार असतो. तो जरा विचाराने जाऊ शकतो. पण सूक्ष्म अहंता जी आहे ते मी देह आहे असं समजणं आणि त्या भावाने व्यवहारात वागणं हीच एक अहंता आहे. ही घालवायला सद्गुरू कृपा आणि साधना याशिवाय पर्याय नाही. साधना करायला पाहिजे ती सुद्धा सद्गुरू उपदिष्ट मार्गाने, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने. उगीच काहीतरी आपण करत बसलो तर त्याचा उपयोग होत नाही. खूप कष्ट घेत आहेत साधनेचे पण नेमका मार्गच कळत नाही. काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, काय टाकायचं आहे, काय जोडायचं आहे हे सद्गुरू सांगतात. आणि तसं जर झालं तर आपला मार्ग स्वच्छ होऊ शकतो. म्हणून अहंता अकस्मात येऊ नाही लागे. जे दुःसंगतीनं काय काय होतं तर समाधान भंगे, अहंता येऊन चिकटली. आणखी चौथ्या गोष्टीचं आचरणात काय म्हटलं आहे, जे संगतीने मती राम सोडी. ज्याच्या संगतीत बसल्यानंतर बुद्धी जी रामाच्या ठिकाणी चिकटू पाहत होती, त्याच्या ठिकाणी स्थिर होऊ पाहत होती, तीच मुळी ती त्या मतीनं रामाला सोडलं. असे काही मित्र भेटतात आपल्याला. आपण जर म्हटलं जरा ज्ञानेश्वरी वाचतोय, जरा नामस्मरण पूजा चालले, पुरे रे काय करायचं त्याच्यामध्ये, उगीच त्यांनी काय होणार आहे. एक ग्रस्त मला असे म्हणाले, भगवंताचं आपल्या जीवनात काही काम नाही आहे, त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकतो. बरंच त्यांनी व्याख्यान ऐकवलं, मी सगळं ऐकलं, मनोमन म्हटलं काही बोलले नाही, परमेश्वराला सांभाळ. उद्या जेव्हा आपत्ती येईल काही तेव्हा मात्र भगवंताची आठवण काढू नका, कारण आपण त्याला जोडलंच नाही आयुष्यात कधी. जर आपण त्याला जोडलं नाही तर तुमच्या विपत्तीकाळी तो येईल अशी आशा करण्यात अर्थ नाही. पण पुष्कळा माणसं जोवर चांगली असतात तो आपल्या जोरात असतात, आणि ज्या वेळेला काही विपत्ती येते तेव्हा ते थोडे जागे होतात आणि मग परमेश्वर कुठं आहे, पोथी, पुराणं, देवळं असं काय काय सुरू होतं असं नाही. पहिल्यापासून सावध पाहिजे आणि भगवंताला धरलं पाहिजे. आपण तर धरलंच पाहिजे पण असं जो कोणी व्यक्ती असेल त्याचा दुःसंग आपण अगदी लांबून, त्याच्या वाट्याला जाऊच नये. अशी व्यक्ती आपल्या घराला आणू नये, आपण त्याच्या घरी जाऊ नये, हे पथ्य पाळायला पाहिजे. म्हणून ते म्हटलं आहे, जे संगतीनी मती राम सोडी तये संगतीची. अशी जी व्यक्ती आहे समाधान भंग पावणारी, अहंता चिकटवणारी आणि रामाला सोडणारी, तये संगतीची जनी कोण गोडी. अशा व्यक्तीच्या संगतीची गोडी कशी काय लागणार बरं. पण ती गोडी लागणारी मंडळी आहेत जगामध्ये, दोन्ही प्रकारचे आहेत. राम जसे होते तसा रावणही होता, त्याच्याही बाजूला काही मंडळी होती, यांच्याही बाजूला होती. पांडवांच्या बाजूला सैन्य होतं तसं कौरवांच्या बाजूलाही होतं. तसं असंच दुःसंग असणारी मंडळी आहेत. परंतु ह्यांना त्यांना म्हणायचं आहे की अशा व्यक्तींच्या संसर्गामध्ये, सान्निध्यामध्ये, संगतीमध्ये शहाण्या माणसाने राहू नये. तर अशा संगतीची कोण गोडी धरणार. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. चिकटतीस ती अहंता. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: श्रोते हो नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे तुमचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
2: नमस्कार.
1: अध्यात्मामध्ये ना हा शब्द सारखा वापरला जातो की तुम्ही समर्पण करा समर्पण करा
2: हो,
1: पण समर्पण करा म्हणजे काय हेच कळत नाही.
2: नाथांचं एक सुंदर गीत जे आलेलं आहे पूर्ण ज्ञानाने भरलेलं आणि काय सुंदर त्याची चाल आहे की समर्पण समर्पण समर्पण करो वही एक मार्ग है उत्थान का, मिटाकर अंधेरा जलाकर दिया उजलेगा पथ ज्ञान वैराग्य का. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चरणों में गुरु के कर दो समर्पण, चिंताओं से मुक्त हो जाओ तुम, भौतिक अहम को अपने भुला कर खो जाओ तुम दिव्य अस्तित्व में. तर याच्यामध्ये समर्पण हे एकदा येत नाही तर तीन वेळा त्यांनी अधोरेखित केलंय. समर्पण समर्पण समर्पण करो
1: त्रिवार सांगितलं,
2: त्रिवार सांगितलंय. वही एक मार्ग है उत्थान का. तुम्ही भौतिक जगताचं आधी मी तुम्हाला उदाहरण देतो की तुम्हाला जर एखाद्या परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवायचे असतील तर त्या विषयाशी तुम्हाला एकरूप व्हायला पाहिजे की नाही,
1: हा समजून घ्यायला पाहिजे 100%,
2: म्हणजे समर्पित व्हायला पाहिजे, पूर्णपणे त्याला समर्पण केलं पाहिजे, त्या विषयाला तुमचं 100% द्यायला पाहिजे. आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीला आपण 100% दिलं कीच आपल्याला त्याच्यातनं 100% परत मिळतं, तसं ते 100% जे देणं आहे त्याला समर्पण म्हटलं. तर उत्थानाच्या मार्गावरती नेणारा जो गुरु आहे त्याचं जे काही बोलणं आहे त्याचं जे काही म्हणणं आहे तो जे काही ज्ञान देतोय तो किंवा ती, इथे स्त्री पुरुष हा भेदच नाही. गुरु हे पद आहे, अपार्ट फ्रॉम स्त्री पुरुष तो गुरु या अर्थाने मी म्हणत आहे. तर तो गुरु जे आपल्याला सांगतोय हे असं करा हे असं करू नका, त्या मार्गावरती 100% विश्वास ठेवून चालायला पाहिजे. आपल्या मनामध्ये जर शंका आल्या, आपलं मन दुविधेने ग्रासलेलं असेल, आपण निष्काळजीपणाने कधी साधना केली किंवा जे सांगतायत त्या मार्गावर चाललो कधी नाही चाललो, अशी जर आपली अवस्था असेल की जी मोस्टली 99% लोकांची असते. अनेक साधक मला सांगतात की मला साधना करायला वेळच मिळत नाही. अरे बाबा, तुला जेवायला झोपायला एन्जॉय करायला टीव्ही बघायला अनेक गोष्टी करायला वेळ मिळतो, पण स्व उत्थानासाठी सेल्फ अपग्रेडेशनसाठी तुला जर वेळ मिळत नसेल त्या बाकीच्या भौतिक गोष्टींची व्हॅल्यू एका पॉइंट नंतर शून्यच होणार असते. मुळात ह्याचंच ज्ञान आपल्याला आतमध्ये जागृत होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. तर पहिलं समर्पण हे आपलं जसं भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीला आहे, तुम्ही डान्स शिका गाणं शिका रांगोळी काढा किंवा तुम्ही आयटी क्षेत्रामध्ये जाण्यासाठीच शिक्षण घ्या, कुठले उच्च शिक्षण घ्या, कुठल्याही गोष्टीत तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि तेही 100%, तर तुम्हाला पूर्ण समर्पण करण्याची आवश्यकता आहे. तर अध्यात्म हे तर जडापासून लांब सूक्ष्माती सूक्ष्म असं जगत आहे. ज्या जगामधून आपण इथे काही कार्यासाठी आलो, आपण अवतरित झालो म्हणजे या जगामध्ये आलो किंवा पाठवलं गेलो काहीतरी भव्य दिव्य करण्यासाठी, पण आपला जो धागा आहे तो सूक्ष्म जगताशी जोडलेलाच आहे. तर त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय ना भौतिक जीवनातलं यश आपण सार्थकतेने मिळवू शकतो, सॉलिडिटी म्हणतो आपण ज्याला, ती त्याच्यामध्ये येणार नाही, आणि ना आपल्या उत्थानाचं किंवा डेव्हलपमेंटचं जे काही आध्यात्मिक जगतामध्ये उत्थान जे आपण करून घ्यायचंय त्याच्यामध्ये पण सार्थकता आपल्याला मिळवता येणं शक्य नाही. म्हणून समर्पणाशिवाय काहीही नाही, कुठल्याही नात्यामध्ये हे समर्पण असल्याशिवाय ते नातं फुलू शकत नाही. तुम्ही बघा, स्त्री मध्ये समर्पण भावना ही जात्याच आहे, तिच्या निर्मितीमध्येच तो भाग आहे. म्हणून ती कुठल्याही नात्याला तिचं 100% सहजपणे देत असते,
1: जुळवून घेऊ शकते.
2: जुळवून घेण्यासाठी मुळात समर्पण हा गुण असायला लागतो. दोन प्रकारांनी तुम्ही जुळवून घेता, एक तर तुमची मजबुरी आहे की तुम्हाला जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही, आणि तुमच्या आतमध्ये ते मुळातच समर्पण आहे की तुम्हाला ते जुळवून घेणं हे तुमच्यासाठी फार साधी सोपी सहज गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा. लागतो, दुःख झेलावं लागतं, काही वेळेला अपमान सोसावा लागतो, काही वेळेला त्या स्त्रीला कमीपणा घ्यायला लागतो, पण तिचं समर्पण कमी होत नाही, कारण तो तिच्या मातीचाच गुण आहे तिचा. आणि म्हणून ममत्वामध्ये सुद्धा स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिला सांगावं लागत नाही की तू आईपणाने त्या बाळाशी व्यवहार कर. हे समर्पण जे आहे की त्या बाळाला कधी भूक लागते, कधी झोप येते, कधी त्याला बरं वाटत नाही, हे तिला सांगावं लागत नाही, ते आतमध्ये ऑटोमॅटिकली तिला जाणवतं आणि त्या पद्धतीने ते सगळं करते. आणि ही समर्पणाची भावना ती बाहेरच्या व्यवहारामध्ये, कामामध्ये, तिच्या

0: दिसतात, फेल झालेली. पण जी जी शेती स्त्रियांनी केली ती 100% सक्सेसफुल, त्याच्यामध्ये अजिबात फेल्युअर नाही. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या बायका कंबर कसून उभ्या राहिल्या आणि त्यांनी तीच शेती ज्याच्या पायी आत्महत्या झाल्या होत्या तीच शेती 100%
1: यशस्वी करून
0: दाखवली. कॉर्पोरेट मध्ये सुद्धा अनेक उद्योगपती होऊन गेले, त्यातल्या काही उद्योगपतींची आपल्याला उदाहरण माहिती आहेत की त्यांच्यावर खूप कर्ज झालं आणि त्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांच्याच पत्नीनी तोच उद्योग जो आहे तो पुन्हा
1: टेक ओव्हर
0: केला आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये 100% यशस्वी केला आणि तो अजूनही चालू आहे. तर ही समर्पणात नाही येणारी गोष्ट आहे. एकदा समर्पण केलं की मग चांगले वाईट अनुभव येवोत, संकट येवोत, आपली खुंटी हालत नाही काही झालं तरी. ही जी समर्पणाची भावना आहे ना, ती जर पुरुषांनी स्त्रीकडनं घेतली किंवा शिकलो तर सगळा समाज यशस्वी रित्या जगू शकतो. आणि पूर्वी याची जाणीव होती म्हणून आपल्याकडे देवींना जास्त महत्व आहे. अनेक वेळा सांगितलं की आपल्याकडच्या सगळ्या देवी या प्रचंड पॉवरफुल दिसतात, त्या 16 हात 16 हाताच्या दिसतात, राक्षसांना मारण्यासाठी देवींना प्रार्थना केलेली दिसते आपल्याला. तर समर्पणाचा हा जो गुण आहे तो त्या मूळ स्त्रोतातूनच आलेला आहे. आणि समर्पण तुम्हाला भौतिक जगातल्या अडीअडचणींमध्ये प्रेरित करून त्या गोष्टीतून मार्ग काढून पुढे जाण्यासाठी मदत करत असते. म्हणून समर्पणाला खूप महत्व आहे. चरणों में गुरु के कर दो समर्पण, चिंताओं से मुक्त हो जाओ तुम. चिंता ही छोट्यातल्या छोट्या किड्या मुंगीपासून मोठ्यातल्या मोठ्या जीवापर्यंत सगळ्यांनाच लागलेली आहे. हा चिंता माणसाला व्यक्त करता येते, इतर प्राण्यांना व्यक्त कमी जास्त करता येत असेल किंवा त्याचं सादरीकरण वेगळं असेल त्यामुळे आपल्याला ते कळत नाही, पण चिंता तुम्हाला मांजर कुत्रापासून सगळ्या पशुपक्ष्यांमध्येही दिसते. पण इथे आपल्याला हा फायदा आहे मनुष्य जन्माचा की आपल्याला याच्यातनं बाहेर पडण्यासाठी ज्ञान देणारी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते आणि ती आपल्याला सगळ्यात पहिलं सांगतं की भयमुक्त हो, चिंता मुक्त हो. इथे चिंता करण्यासारखं काहीही नाही, भय मनामध्ये ठेवण्यासारखं काहीही नाही, सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये दुरुस्त होतील, योग्य होतील. एखादी सिच्युएशन आहे ती चिंतामुक्त होऊन त्या गोष्टीतनं यशस्वीपणे बाहेर पडू शकतो किंवा चिंता करून त्रास करून घेऊन त्या गोष्टीतनं यशस्वीपणे बाहेर पडू शकतो. आणि शेवटी लक्षात येतं, अरे आपण वर्षभर त्या सगळ्या चिंता आणि भयाने आपलं ते वर्ष वाया घालवलं, त्याच्याऐवजी आनंदात शांततेत स्थिरतेत घालवलं असतं, अतिशय मन ताकदवान ठेवून घालवलं असतं तर ते वर्ष आपलं किती सार्थक लागलं असतं.
1: एक फार सुंदर चित्र पाहिलं होतं मी दादा, की चिंता म्हणजे काय. तर एक छोटीशी टाचणी होती आणि मागे त्याची खूप मोठी सावली होती. इतकं सुंदर वाटलं ते बघायला की खरंच असं छोटीशीच गोष्ट असते आणि आपल्या मनानेच आपण ती खूप मोठी करून
0: मोठी करत असतो. तर आता ती टाचणी आणि तिची जी छाया आहे याचा फोटो ज्यांनी काढला आणि त्याच्यातनं त्याला जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं, तो त्या क्षणी आपला गुरु आहे. आता हा फोटो अनेक लोकांनी बघितला असेल, लाखो किंवा करोडो लोकांनी, पण त्यातनं ते शिकून आपल्या आयुष्यामध्ये वापरलं कोणी असेल तर त्याचं जीवन सार्थकी लागलं.
1: खरी गोष्ट आहे.
0: अन्यथा अशा अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला ज्ञानपूर्ण असतात आपण त्या घेत नाही. तर इथे आपण चिंतामुक्त होण्याची प्रोसेस गुरुच्या चरणांशी म्हणजे त्याच्या ज्ञानाशी समर्पित असू तर आपण चिंतामुक्त होऊन जातो. भौतिक अहम को अपने भुलाकर खो जाओ तुम दिव्य अस्तित्व में. मला माझं दिव्यत्वच कळत नाही आणि मी शरीर आहे अशी जाणीव ठेवून मी जगत राहतो तर ते सुख दुःख याच्यामध्येच मी अडकून राहणार, दिव्यत्वाची अनुभूती मला कधी येणारच नाही. तर गुरु हे सांगतो की हे सोडून दे, हे आज आहे उद्या नाहीये, पण दिव्य आहेस तू आणि हे कायम राहणार आहे तुझ्यापाशी. सीमित तन्मे असीमित हो तुम इस सत्य की खोज भीतर करो. तू लिमिटेड हे शरीर नाहीस, तर शरीराच्या आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहेस असीमित अनलिमिटेड त्याची जागृती आतमध्ये करण्यासाठी आतमध्ये स्वतःला बघायचा प्रयत्न कर. डोळे मिट, इतर सगळ्या इंद्रियांना मिटून टाक, म्हणजे त्याची इच्छा जी आहे मनाची या इंद्रियातनं बाहेर उपभोग घेण्याची ती आत्ता आतमध्ये वळव. साधनेला बसल्यानंतर ध्यान करताना पंचेंद्रियांमधनं मन जे बाहेर उपभोग घेण्यासाठी धावायचा प्रयत्न करतं त्याला तात्पुरतं सांगायचं की हे 15 मिनिटं जे आहेत ते तू फक्त मला दे, मला माझ्या आतली एक वस्तू शोधायची आहे, ती झाकी करायची आहे, तर त्याच्यासाठी मला तू मदत कर आणि नंतर मग तू बाहेर जा हिंडा फिरायला. आई जसं

0: मुलाला सांगते की तुला खेळायला जायचं ना, मला ही वस्तू सापडत नाही ती सापडण्यासाठी मदत कर, आणि झाली की तू जा बाहेर खेळायला. मग त्या मुलाला पण खात्री पटते की 15 मिनिटांमध्ये आपल्याला बाहेर पडता येणार आहे, म्हणून ते पूर्ण फोकस करून ती वस्तू शोधतं, देतं आणि मग बाहेर पडतं. इस सत्य की खोज भीतर करो असं म्हटलेलं आहे, सत्याची खोज. आँखों से संसार देखोगे कब तक, फार सुंदर ज्ञान इथं दिलं नाथांनी. आँखों से संसार देखोगे कब तक, मिटने से संसार मिट जाता है.
1: वा वा वा, मस्त.
0: हे दोन डोळे आहेत, ते ज्या क्षणी जन्म घेतो त्या क्षणी उघडतात आणि बाह्य जगत बघायला सुरुवात करतात, आणि बाह्य जगतातल्या प्रत्येक गोष्टीशी आपण जोडले जातो, आणि ते म्हणजेच माझं अस्तित्व आहे, ते म्हणजेच माझं खरं जग आहे, अशी जाणीव मनामध्ये अगदी दृढ होत जाते. आणि यासाठी डोळे सगळ्यात महत्वाचे आहेत, म्हणजे बघण्याची जी इच्छा आहे, बघणे हे फक्त डोळ्यांनी करत नाही, आपण कानांनी ऐकून बघतो, नाकांनी वास घेऊन बघतो, तोंडाने चव चाखून बघतो आणि स्पर्श करून बघतो त्वचेने. तर ही बघण्याची क्रिया जी आहे ती डोळ्यातनं आपल्याला सहज दिसते म्हणून इथे त्याचा उल्लेख आहे. तर हे भौतिक जगत आहे, ते भौतिक डोळ्यांनी किती बघितलं तरी ते लिमिटेड आहे, त्यांनी तू किती बघत राहणार आहेस, तर ते डोळे मिट, कारण की ते मिटले गेले कायमचे मृत्यूच्या वेळेला, की सगळा संसार किंवा जे सगळं जग आहे तुझ्यासाठी त्याचं अस्तित्व संपलेलं आहे. म्हणून आँखों से संसार देखोगे कब तक, मिटने से संसार मिट जाता है. पुढे त्यांनी त्याला जोडलंय की आज्ञा मे बंद तृतीय नेत्र को खोलो. आज्ञाचक्र जे आपलं आहे त्याला तिसरा डोळा असं म्हटलंय, म्हणजे तिथे परिपूर्ण आत्मज्ञानाचा तो, तिथे तो परिपूर्ण आत्मज्ञानाचा डोळा आहे, तो उघडला तर सत्याचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणून तो तिसरा नेत्र उघड आणि दर्शन लो मनसे शुद्धात्मका. मनाला दर्शन होईल तो तिसरा नेत्र उघडल्या क्षणी शुद्ध अशा आत्मतत्वाचं परमज्ञानाचं दर्शन होईल, म्हणजे ते परमज्ञान आतमध्ये प्रकट होईल. मिटाकर अंधेरा जला कर दिया उजले गा पथ ज्ञान वैराग्य का. इथे आपल्याला समर्पणाशिवाय पर्याय नाही असंच नाथ सांगतात. समर्पण बिना कुछ भी हासिल ना होगा, समर्पणाशिवाय काहीही तुम्हाला मिळणार नाही आहे. इसे गाठ बांध लो अपने ही मन में. मनात गाठ बांधून ठेवायची, म्हणजे प्रत्येक क्षणी याची जाणीव ठेवायची. अगर प्राप्त होगा कभी यश भी तुमको, बिना ही समर्पण के रहना ना भ्रम में. जर तुम्हाला यश मिळतंय आणि समर्पण न करता, म्हणजे त्याच्याशी 100% तुम्ही कनेक्ट न होता पण तुम्हाला यश मिळतंय, तर असा भ्रम पाळू नका की ते तुम्हाला समर्पण न करता मिळालेलं आहे. तर त्याच्या मागे काय आहे ते यश मिळण्याच्या, ते
1: समर्पण मॅन्डेटरी.
0: तो तुम्हारे गुरु की कृपा से सफलता का वो दान तुमको मिला है. तात्पुरतं ते जे यश मिळालेलं आहे ते तुमच्या सूक्ष्म गुरूंच्या माध्यमातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण ते यश फार काळ टिकणार नाही, कारण की ते कृपा म्हणून तात्पुरतं टाकलेलं दान आहे. पण पुढच्या प्रत्येक यशासाठी तुम्हाला समर्पित होऊनच कार्य केलं पाहिजे. शेवटी असं म्हटलंय, जीवन की हार जीत से तुम ना तोलो, अनमोल है बड़ा उत्थान तो. जीवनाच्या हार जीत म्हणजे सफलता मिळणे किंवा असफलता मिळणे याच्याने तुम्ही तोलू नका उत्थानाला. माझं उत्थान होतंय कारण मी सफलता मिळवत आहे भौतिक आयुष्यात, आणि माझं उत्थान होत नाही कारण मी सफलता मिळवत नाहीये, असं आहे. तोलू नका, कारण त्याच्या पलीकडचं आहे उत्थान. म्हणून विवेक आणि वैराग्य हे डोक्यात ठेवून तुमचं आयुष्य जगलात तर गुरु कृपा तुमच्यावरती कायम होईल. यासाठी समर्पण अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आजचा एपिसोड हा समर्पणाला आपण समर्पित केला. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: रुद्र, हरी, देव, देवेश्वर ज्यांच्या ध्यानामध्ये निमग्न असतात ते भगवान शिव. तत्वाच्या पलीकडचे, प्रकृतीच्या पलीकडचे परात्पर असे पुरुष आहेत. जेव्हा देवतांच्या कृपा प्रसादाने आमची त्यांच्यावरती दृढनिष्ठा आणि भक्ती निर्माण होते, ती कशी निर्माण होते याच्याकरता एक दृष्टांत सांगितला की बीज अंकुर न्याय. बीज असतं, त्याचा अंकुर होतो, अंकुराचा वृक्ष येतो, वृक्षाला पुन्हा बीज निर्माण होतो, त्या बीजाचा पुन्हा अंकुर होतो. त्यामुळे बीजांकुर न्यायाने देवता आणि भक्ती असं दोन्ही आहे. देवता आहे म्हणून भक्ती आहे, भक्ती आहे म्हणून देवता आहे. ब्रह्मदेवाने या सगळ्या ऋषी मंडळींना सांगितलेलं होतं की तुम्ही पृथ्वी तलावरती जावं, तिथे दीर्घकालीन यज्ञाचं अनुष्ठान करावं. भगवान शिवांच्या कृपेनेच तुम्हाला भगवंताच्या पदाची प्राप्ती होईल. वेद वेदांताच्या स्वरूपाचं जे शिवांचं ज्ञान आहे ते ज्ञानही तुम्हाला प्राप्त होईल. भगवान शिवांच्या प्राप्तीकरता आपल्या नित्य नैमित्तिक क्रियांचं फळही जो भगवान शिवांना अर्पण करून देतो त्याला भगवंताची कृपा सहज प्राप्त आहे. छोटीशी वाक्य येतात पण संदर्भ मोठा विशाल असतो, विलक्षण असतो. वाक्य हे आहे की आम्ही आमच्या नित्य नैमित्तिक क्रियांचे जी काही कर्मफळ निर्माण होणार आहे ती सुद्धा भगवंताला अर्पण करून द्यावी, त्याने भगवंताची कृपा प्राप्त होते. कर्म करायचे आहेत, कर्माशिवाय आम्ही राहू शकत नाही. आम्ही बाकीची सगळी देहाधिकार, बाकीची सगळी संसारातली कर्म जरी त्यागली तरी देहाची जी काही छोटीशी सामान्य दिसणारी कर्म आहेत, डोळ्यांच्या पापण्यांच्या हालचालीपासून श्वासोच्छ्वासापर्यंतची ही सारी कर्म आणि त्यापासून निर्माण होणारा फळ हे भगवंताला अर्पण करून टाका. फळाची आसक्ती नको, भगवंताची आराधना, भगवंताची उपासना तीन प्रकाराने करता येते. भगवंताच्या लीलांचं श्रवण करावं, वाणीद्वारा लीलांचं कीर्तन करावं आणि मनाने भगवंताच्या या श्रवण केलेल्या लीलांचं आणि गायन केलेल्या लीलांचं चिंतन करावं. श्रवण, कीर्तन आणि मनन असे तीन साधन भगवान शिवांच्या कृपेचे अथवा शिव आराधनेचे. शिव या शब्दाने आपण गोंधळात पडू नये. शिव हे तत्व आहे, शिव आकार नाही. शिव हा नितांत नितांत स्वस्वरूपाचा म्हणजेच आधी आत्मस्वरूपाचा असलेला अध्यात्म स्वरूपाचा भाव आहे. त्यानंतर शिव शब्द आल्यानंतर, राम शब्द आल्यानंतर, कृष्ण शब्द आल्यानंतर आम्ही शब्दार्थाचाच जो काही भाग घेतो तो पुन्हा गोंधळात टाकतो. शिव हे तत्व आहे, राम हे तत्व आहे, कृष्ण हे तत्व आहे आणि त्याला वेगवेगळी दिलेली नावं म्हणजे तत्व वेगवेगळी होत नाही. राम नाम वेगळं म्हणून राम तत्व वेगळं, कृष्ण नाम वेगळं म्हणून कृष्ण तत्व वेगळं, शिव नाम वेगळं म्हणून शिवतत्व वेगळं. हाच भाग आमच्या मनातल्या गोंधळाचा काढून टाकण्याकरता शिवपुराण अथवा हे सगळं अध्यात्मशास्त्र मानलं जात. तो भाव प्राप्त होतो श्रवणाने, मननाने आणि कीर्तनाने. आपण मुख्य भागाचा विचार करू तो हा की आपण श्रावण महिन्यामध्ये या कथेला प्रारंभ केलेला आहे। श्रवणाचा आणि श्रावणाचा मोठा संबंध आहे। श्रवण या शब्दात तीन शब्द येतात, श्रवण। श्रपासून जर विचार करायचा झाला तर श्रद्धापूर्वक, वचा विचार करायचा झाला तर वर्तन, आणि न चा विचार करायचा झाला तर समर्पण। या शब्दातला जेव्हा न जोडला जातो श्रद्धापूर्वक, आधी ऐकावं, श्रद्धापूर्वक ऐकलेलं वागावं, वर्तन करावं। श्रद्धापूर्वक ऐकलेलं नुसतं वागून उपयोगी नाहीये, तर ते आचरणात आल्यानंतर समर्पण करून टाकावं। असं जेव्हा तीनही भाव एकत्र होतात तेव्हा श्रवण शब्द पूर्ण होतो। आणि श्रावण हा महिना आमच्याकडे व्रतवैकल्याकरता यासाठी सांगितलेला आहे। आमची संस्कृती आर्य संस्कृती होती, कृषी संस्कृती होती, आणि कृषी संस्कृतीमुळे या दिवसांमध्ये जमिनीत जिकडे तिकडे पेरणी झालेली असते, हाताला काम उरलेलं नसतं। आताची गोष्ट सोडा, पूर्वकाळात असं होतं। समाज जीवनाचा थोडा सुंदर अभ्यास पूर्वकाळी ऋषीमुनींनी केलेला होता, त्यामुळे श्रावण हा मला अशी संधी उपलब्ध करून देणारा आहे। भगवान शिवांच्या आराधनेच्या बरोबरच त्या आराधनेसाठी विशुद्ध असं अंतःकरण निर्माण करण्याकरता जे सदाचाराचं माध्यम आहे, त्या सद आचाराच्या साठी आपल्याला अधिकाधिक मार्गदर्शन केलेलं आहे। हा जो सदाचार आहे हा सर्वांगीण, हा एकांगी नाही आहे। अंतःकरणात शुद्ध भाव आहेत, तो त्याचा एक भाग झाला, पण ज्याप्रमाणे अंतःकरणात शुद्ध भाव आहेत त्याप्रमाणे आमच्या शारीरिक क्रियाही शुद्ध असल्या पाहिजे। यासाठी जो आग्रह आहे त्याला शौच, पवित्रता, सदाचार, शिवत्व असं म्हटलेलं आहे। ही सगळी समानार्थीच ना, अंतःकरण पवित्र आहे आणि आचारहीन आहे, तर तो तितकासा त्याचं अभिवादन करावं, त्याचं अभिनंदन करावं, त्याच्याबद्दल विचार करावा असं होत नाही। तो सर्वांगीण विचार असायला, जे आत आहे तेच बाहेर, पण अभ्यंतर शुची, आतही शुद्ध आणि बाहेरही शुद्ध। मग याकरता विविध प्रकारे स्नानाचाही आपल्याला आग्रह आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण अधिकाधिक पवित्र राहावं यासाठी नित्य पवित्र वस्तूचं चिंतन आणि त्या चिंतनाकरता लावून दिलेलं कर्मकांड, मग सायं संध्या म्हणजे तिन्ही संध्याकाळातल्या संध्या, नित्य भगवंताच्या स्मरणामध्ये, त्याच्याच आराधनेमध्ये, त्याला सगुणोपचारांनी, त्याला जागवण्यापासून त्याला झोपवण्यापर्यंत, त्याला नैवेद्य अर्पण करून आपण प्रसाद घेण्यापर्यंत, हे जे काही सगळं सांगितलं गेलेलं आहे हे त्या सद आचाराच्या साठी, आग्रहासाठी मांडलं गेलेलं आहे। मग भस्मधारणाचा पण विषय येतो, आणि जेव्हा जेव्हा मानवी स्वभावाला या सगळ्या शुद्ध कर्मकांडाच्या गोष्टी समजवून द्यायच्या असतात तेव्हा एक मानव समूह म्हणून जेव्हा या ऋषीमुनींनी विचार केलेला आहे तेव्हा कोणी एक चांगला तत्ववेत्ता माणूस आणि त्यालाच सांगायचंय अशातला भाग नाही। मग घाऊक रीतीने सर्व समाजाला सांगायचं असल्या कारणाने त्यामध्ये सर्व समावेशक उपदेशाची दृष्टी आहे। मग कोणी असेल, सामान्य असेल, अतिसामान्य असेल, विचार करणारा असेल, विचार न करणारा असेल, सांगितलं तेवढंच करणारा असेल, किंवा सांगितलेली कृती समजून उमजून मग करणारा असेल, या सगळ्या वृत्ती आणि प्रवृत्तीच्या मानव समूहाला डोळ्यासमोर ठेवून उपदेश करावा लागतो, आणि तसा तो पुराणांमधनं, धर्मशास्त्रामधनं केलेला आहे। भस्मधारणा आहे, मग नित्य तीर्थयात्रांचं सांगितलेलं आहे। उत्तमोत्तम पुण्यकारक प्रदेश कोणते, तीर्थक्षेत्र कोणती, यामध्ये काय काय अवस्था आहे आपण विचार करा। सगळ्यांचा खुलासा आणि सगळ्यांचा विचार मांडण्याची इथे आवश्यकता नाही। आपण सुशिक्षित आहोत, आपण ग्रंथ घेऊ शकतो, आपण त्याचा अभ्यास करू शकतो, एवढ्यासाठी याचा खुलासा करायचा की जी मतमतांतर निर्माण होतात ती दूर जाऊन प्रवाद वगळून आपल्याला शुद्ध अंतकरणाने या विषयाचा विचार करता येतो का आणि तो कसा असावा यासाठी थोडस आग्रही प्रतिपा. आमची जेव्हा सात्विकतेकडे वाटचाल होते तेव्हा ती सात्विकता टिकाऊ असावी, मुरलेली असावी आणि आज आहे आणि उद्या नाही अशी नसावी. म्हणजे श्रावण महिना आलाय तेवढ्यापर्यंत कांदा लसूण बाजूला काढू, बापडा वगैरे विचारात घेणार नाही. मनाला मोठं सात्विक पवित्र वाटतं. श्रावण महिना संपला नाही संपला की राहिलेली कसर काढायचा प्रयत्न करतो. याला वैराग्य म्हणत नाहीत, याला विवेक म्हणत नाहीत, याला पावित्र्य म्हणत नाहीत. ही तात्कालिक आलेली चळवळीसारखी गोष्ट आहे. ती समाजामध्ये ती नसावी, ती शुद्ध परिपूर्ण बिंबलेला विचार असावा यासाठी एक एक एक एक भाग खुलाशाने सांगितलेला. मग तीर्थयात्रा करा, पुण्य प्रदेशांमध्ये निवास करा, पुण्यसलीला नदी तीरांवरती जा. त्या पुण्यसलीला नद्या आहेत आपल्याकडे. त्या तीर्थांच्या सेवनाने वृत्ती पवित्र होते, अंतःकरण शुद्ध होते. भस्मधारणाचाही विधी यासाठी सांगितला गेलेला आहे. गमतीचा एक भाग सांग काय, कर्मकांडाचा जो भाग आहे तो कर्मकांडाचा भाग आपल्याला फार वेगळा वाटतो किंवा हे फारच काहीतरी आग्रह केलेला आहे असं वाटतो. पण तो कसा असतो, जोग दंडवते महाराज होऊन गेले पंढरपुरामध्ये. आपला विषय एवढाच आहे की भस्मधारणाचा आग्रह किंवा अशा प्रकाराने भगवंताच्या स्वरूपाचा काही मांगलिक वस्तूंचा आग्रह कशा करता शास्त्रकारांनी ठेवलेला आहे. यांचा नित्यनेम असे परमानंद जोग दंडवते महाराज, यांचा नित्यनेम असे चंद्रभागेमध्ये स्नान करून यावं आणि पांडुरंगाला साष्टांग प्रणिपात करावा, दंडवत घालावा. दंडवत घालता घालता गीता पाठ विश्वसहस्रनाम करावा, अखंड नियम. मग महाद्वारामध्ये उभं राहून पांडुरंगाचं दर्शन घेता घेता जे काही दंडवत घालत असत त्यामध्ये त्यांना स्थल कालाचं भाग उरत नसे. एके दिवशी एक व्यापारी पंढरपुरामध्ये आला आणि त्या व्यापाऱ्याने या साधू संताला पाहिलं, त्याला वाटलं यांच्या अंगावर फाटके तुटके कपडे आहेत, आपण यांना उत्तम कपडे द्यावे. त्यामुळे त्याने नवीन कपडे दिले आणि आग्रहाने दंडवते महाराजांना घालायलाच लागले. त्यांनी ते घातले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, नवीन कपडे घातले आणि महाद्वारावरती पांडुरंगाला आपल्या नित्य नियमाप्रमाणे दंडवत करण्याकरता आले. 700 दंडवत घालायचे, विष्णुसहस्रनामाचा जप करायचा आणि आपला उपक्रम पूर्ण करायचा. पण त्या दिवशी नवीन कपडे सांभाळू लागले. कधी माती लागेल का, चिखल लागेल का, काही केल्या मन एकाग्र होईना, दंडवत पूर्ण होईना, सारखं लक्ष कपड्यांकडे, सारखं लक्ष कपड्यांकडे. आणि मग मात्र आपणच आपल्यावरती चिडले. कथा तर फार मोठी आहे, एवढी की प्रत्यक्ष पांडुरंगाला यावं लागलं. कारण त्यांनी नंतर सरळ एक शेत गाठलं, ज्या शेतात नांगरणी चाललेली होती त्या शेतकऱ्याला विनंती केली की तुझा नांगर आणि बैल मला दे. त्या नांगरालाच आपल्याला बांधून घेतलं आणि बैलांवरती असे काही चाकाचे फटकारे लावले की बैल चारी धाव सुटले आणि हे मागे फरफटत जाऊ लागले. सगळ्या कपड्यांच्या चिंध्या चिंध्या होईपर्यंत यांनी त्या बैलांना आणि आपल्याला सोडलं नाही. शेवटी पांडुरंगाला यावं लागलं. बाबा रे हे काय करतोय, म्हणाले तुझ्यापेक्षा कपड्यात मी गुंतलो ना. जेव्हा एखादी वस्तू आपल्या जवळ येते तेव्हा तिला आपण जीवापाड जपण्याचा प्रयत्न करतो, ही आपली प्रवृत्ती आहे. मग मांगलिक तिलक कपाळावरती लावलेला असला अथवा गळ्यामध्ये तुळशीची माळ असली तर आपण तिचं पावित्र्य जपण्याकरता प्रयत्न करतो. हा साधा माणसाच्या स्वभावाचा भाग. नवीन कपड्यांनाही जपण्याचा प्रयत्न करतो, पांढऱ्या कपड्यांनाही जपण्याचा प्रयत्न करतो. तसं भस्म रुद्राक्ष इत्यादी धारणाबद्दल आहे. ती शिवधारणा संस्कार दोन प्रकाराने होत असतात, एक बाहेर घडणाऱ्या क्रियांमुळे आणि एक आंतरिक घडणाऱ्या चिंतनामुळे. त्यामुळे या सगळ्याचा आग्रह शिवपुराणामध्ये आणि अतिशय विस्तृत रीतीने. मग भस्म कशा प्रकाराने महत्वाचं आहे, त्यातलं शास्त्र काय आहे, त्यातल्या देवदेवता कशा आहेत, रुद्राक्षाचं देवतांचं स्वरूप कसं आहे, हे सगळं खुलाशेवार सांगितलेलं आहे. कारण आपली त्या कर्मावरती आणि त्या असणाऱ्या क्रियांवरती निष्ठा निर्माण व्हावी यासाठी. त्रिपुंडामध्ये असलेल्या 33 कोटी देवांचं स्वरूप, 9 रेषा तयार होतात. आपण जे भस्माचं त्रिपुंड कपाळावरती ओढतो त्याच्या 3 रेषा, त्या 3 रेषांमध्ये 9 विभाग आहेत. आणि या 3 रेषांमध्ये 9 विभागांमध्ये प्रत्यक्ष 33 कोटी देवतांचा निवास आहे असं शिवचरित्रामध्ये शिवपुराणाचं आग्रहाने मानले. रुद्राक्षाच्या 1 मुखी रुद्राक्षापासून 12 मुखी रुद्राक्षापर्यंतचं महात्म्य या विद्येश्वर संहितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या प्रत्येक रुद्राक्षाला उत्तरोत्तर शिवस्वरूप, त्याचं गूढ स्वरूप, त्याचं महात्म्य आपल्याला मांडलेलं आहे. पुन्हा विचार तिथेच येतो की कृती आणि विषय कुठलाही असला तरी आमचं चिंतन शिवाचं व्हावं यासाठी या सगळ्या वस्तूंचा विचार येतो. बेलाला प्रत्यक्ष शिवशंकराचं स्वरूप मानलेलं आहे. बिल्वपत्राचं दर्शन, बिल्वपत्राने भगवान शिवशंकरांचं पूजन, प्रत्यक्ष बिल्ववृक्षाचं पूजन, बिल्ववृक्षाचं जतन संवर्धन, बिल्ववृक्षाच्या मुळाशी बसून म्हणजे छायेमध्ये बसून भगवान शिवांचं जप, आराधन, पूजन या सगळ्या गोष्टीला उत्तरोत्तर महात्म्य आहे. आमची दृष्टी तार्किक असते. आम्ही म्हणतो घरामध्ये बसल्यानंतर काही भगवान शिवांचं चिंतन होत नाही काय? अहो होत नाही, अशातला भाग नाहीच, होतं त्याबद्दल निर्विवाद आहोत. पण आम्ही त्या तत्वाला धारण करण्याकरता जी एक प्रकारची पात्रता किंवा आमचा घट, याला घट म्हणलेला आहे, शरीराला किंवा जीवाला एक घट म्हणलेला आहे. जसं विजेरी म्हणजे बॅटरी टॉर्च मध्ये घट म्हणजे सेल घातला जातो, तशी ऊर्जा या घटामध्ये साठवण्याकरता जी परमात्म तत्वाची शक्तीची ऊर्जा आहे ती साठवण्याकरता या घटाला आपलं स्वरूप उत्तरोत्तर शुद्ध ठेवावं लागतं. आणि वाढत्या प्रमाणात येणाऱ्या शक्तीचा संचय करण्याकरता पात्रता वाढती वाढती निर्माण करावी लागते. प्रत्येक घटामध्ये एक ठराविक शक्ती निर्माण होत असते आणि तिच्या संचयाकरता त्या घटाची कुवत त्याला वाढवता येते, टिकवता येते. हे शक्तीचं शास्त्र आहे. परमात्मतत्वाची शक्ती ती अचिंत्य शक्ती आहे, ती चैतन्य शक्ती आहे. प्राणशक्ती असो, मनोमय शक्ती असो, वायुमय शक्ती असो, ती शक्ती आहे. आणि जीवनामध्ये सर्व कार्य शक्तीच्या द्वारा घडून येतात. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे की हे सगळं विचार विद्येश्वर संहितेमध्ये मांडलेला आहे, शिवपुराणाच्या पहिल्या भागामध्ये मांडलेला आहे. हा केवळ आपल्याला उदाहरणादाखल, ओळखी दाखल आपल्या समोर ठेवला, यावर आपण अधिक चर्चा करू शकलेलो नाही. लिंगांचंही जे काही स्वरूप सांगितलं त्या लिंगांच्याही स्वरूपाला अजून सूक्ष्म पातळीवरती शिवपुराणामध्ये विचार सांगितलेला आहे. पौरुष लिंग आहे, चरलिंग आहे, अध्यात्मलिंग आहे. आता शिवस्वरूपाचं चिंतन, लिंगात्मक असणाऱ्या शिवस्वरूपाचं चिंतन शिवपुराण या पातळीवरती येऊन करतं की आमच्या शरीरामध्ये असणारा जो काही संपूर्ण इंद्रिय संघात शरीर आहे त्यात लिंग, नाभी, जिव्हा, नासाग्राचा भाग आणि शिखा या क्रमाक्रमाने लिंगामध्ये मोडतात. हे लिंगस्वरूप आहे. त्यामध्ये कटिप्रदेश, हृदय, मस्तक या तिघांनाही लिंगस्वरूप मानलेलं आहे. याला आध्यात्मिक लिंग असं संबोधन आहे शिवपुराणातलं. आपल्याला पटो अथवा न पटो यावरती अधिक भाष्य करू शकत नाही. कारण या सगळ्यांचाच हेतू पुन्हा आपण वारंवार विचारात घेतलेला आहे की आम्ही त्या तत्वाशी जोडलेलो आणि त्याच तत्वाचा विचार करणारे असावे म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. बड्या सुंदर रीतीने प्राकृत लिंग, वृक्ष लिंग, बिल्व वृक्ष हा लिंगमय, पर्वताराय लिंग मानले आणि कैलास मानस सरोवराला तर आपल्याला उदाहरण द्यायची गरजच नाही, तो संपूर्ण पर्वत शिवस्वरूप आहे. पर्वतालाही लिंग मानलंय, वृक्षालाही लिंग मानलंय, धान्यामध्ये सुद्धा लिंगाचं स्वरूप आहे. जे काही तार्किक आहेत त्यांना असं वाटेल की हे काय अतिशयोक्ती आहे, तर पुन्हा विचार हा करा की तुम्ही जिथे जिथे नजर टाकाल आणि जिथे जिथे चिंतनाचा बाब तुमच्या समोर येईल तिथे तिथे तुम्हाला शिवतत्व उपलब्ध होईल. असा एकही अवस्था चराचरामध्ये नाही की जिथून शिवतत्व शिव अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही. अनेक रीतीने सुंदर रीतीने या सगळ्या लिंगांचा भाग सांगत सूत महामुनी शौनकांना शिव या शब्दाचा अर्थ सांगतात. या शिव शब्दामध्ये श जो काही आहे शकार, या शकाराचा अर्थ आहे नित्य सुख किंवा आनंद. शकाराचा अर्थ श नित्य सुख आहे, आनंद आहे. इकाराचा अर्थ आहे पुरुष, इकार पुरुष स्वरूप आहे. तर वकार हा अमृत स्वरूप आहे. श म्हणजे आनंद आहे, ई म्हणजे पुरुष आहे आणि व म्हणजे अमृत आहे. अशा या श ई आणि व या आद्याक्षरांनी निर्माण झालेला जो शिव शब्द आहे तो मोठा सुंदर अध्यात्माचा आनंद देणारा, आपल्याला एका वेगळ्या अनुभूतीकडे नेणारा. त्यामुळे या शिवाला आपला परम आत्मा मानून हे ऋषी मुनींनो या शिवाचंच यजन करा, शिवाचंच चिंतन पूजन मनन निध्यास करा. आत्मतत्व हे शिवस्वरूप, या परमशिवाच्या स्वरूपाचा मोठ्या सुंदर रीतीने वेद मंत्राद्वारे पूजनाचा जो विचार सांगितला शिवपुराण आपल्या विद्येश्वर संहितेमध्ये तो मोठा विस्तृत आहे आणि तो प्रत्यक्ष वाचून समजून घेण्याजोगा मंत्रात्मक आहे. अनेक ऋग्वेदादी मंत्र, अनेक यजुर्वेदातले मंत्र, या मंत्रांनी भगवान शिवांचं आराधन पूजन कसं करावं, पूजनाकरता आमच्या शरीरांतर्गत हृदयादी न्यास, मातृका न्यास, दिग्न्यास या न्यासांचा भाग विशेष रीतीने समजून दिलाय हे मंत्रशास्त्र. विषय पुन्हा तोच की या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी की आम्ही सबाह्य अंतर शिवस्वरूपापर्यंत शिवस्वरूपाचाच विचार शिवोभूत्वा शिवम यजेत, प्रत्यक्ष शिव होऊन शिवांची उपासना करणे, भगवान शिवांचं पूजना करता मोठ्या विलक्षण रीतीने मंत्रशास्त्राचा भाग या विद्येश्वर संहितेमध्ये मांडला. यातली आणखी एक वैशिष्ट्य प्रश्नोत्तरामध्ये आलेला भाग असा आहे की पूजनाच्या वेळी ज्या ज्या काही वस्तू आम्ही वापरतो त्यामध्ये भगवंताला उत्तमोत्तम पक्वान्नाचा सुंदर सुंदर शाक व्यंजनाचा नैवेद्य भगवंताला दाखवतो. शौनकांचा प्रश्न आहे, आपल्याला हसू येईल. शौनकांनी विचारलं की हे महामुनी सूत महामुनी आम्हाला समजवून सांगा की भगवान शिवांना अर्पण केलेला नैवेद्य खावा की न खावा. शौनकांनी विचारलेले प्रश्न आपल्या करताच आहेत की नाही किंवा आपल्याच मनातले आहेत की नाही याचा विचार आपण आपल्या पातळीवरती करा, अधिक खुलासा करण्याची काही गरज नाही. आम्हाला नाना प्रकारचे शंका कुशंका निर्माण होतात. सूत महामुनी म्हणतात की ऋषींनो याबद्दल मी स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान शिवांना अर्पण केलेला नैवेद्य वेळ न घालवता खावा. काही काही धारणा आम्ही आमच्या चित्तात निर्माण करून घेतलेल्या असतात, त्याला काही इलाज नसतो आणि त्यालाच अनुसरून शौनकांनी प्रश्न विचारलाय. म्हणाले लोक असं म्हणतात की भगवान शिवांना दिलेली वस्तू वापरत घ्यायची नसते. हसले सूत महामुनी. सूत महामुनी म्हणाले की आहो असं नाही आहे. हा जेव्हा आम्ही त्या भगवान शिवांचं लिंगात्मक भगवान शिवांचं पूजन करतो आणि त्यांना प्रत्यक्ष ती वस्तू जेव्हा अर्पण करतो, म्हणजे एखाद्या चौरंगावरती आम्ही लिंग स्थापना केली आहे, त्याला वस्त्र वाहिलंय, त्याला यज्ञोपवीत वाहिलेलं आहे, त्याला आणखी काही वस्तू आणि गुळ खोबरा इत्यादीचा नैवेद्य प्रत्यक्ष त्या लिंगाला लावून ठेवलेला आहे तो घेऊ नये. सांगितलं ती शिवाला दिलेली वस्तू आहे. जेव्हा तुम्ही भगवान शिवांच्या समोर त्यांच्या लिंगापासून दूर जमिनीवरती नैवेद्य दाखवतात, तो भगवंताचा प्रसाद आहे, तो घ्यायला काही हरकत नाही. आणि अशा वस्तू ज्या लिंगापासून दूर ठेवलेल्या आहेत, पूजनापासून दूर आहेत, प्रत्यक्ष शिवांच्या लिंगस्वरूपाला त्या स्पर्श झालेल्या नाही, त्या वस्तू आपण वापरायला हरकत काही नाही. उलट या दिलेल्या वस्तूंच्या वापराने अथवा नैवेद्य भक्षणाने सार पाप दुरित दूर होत, दुश्चित्त दूर होत, याबद्दल निसंशय राहा. भगवान शिवांचं स्वरूप मोठं अलौकिक आहे.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ रामपूर नावाचं एक गाव होतं। तिथे रावजी पाटील आणि त्याच्या नात्यातली विठाबाई या नावाची एक स्त्री असे दोघे राहत होते। दोघेही स्वामींचे परमभक्त होते। स्वामी कधीकधी रामपूरला जायचे तेव्हा हे दोघे स्वामींची प्रेमाने भेट घ्यायचे, स्वामींची पूजा करायचे। एकदा स्वामी समर्थ रामपूरला प्रदीर्घ मुक्काम करण्यासाठी आले। स्वामींबरोबर त्यांचे सेवेकरी होते। स्वामींचा मुक्काम गावातल्या देवळात होता। रावजी पाटलाने मनाशी ठरवलं की स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि 40 ब्राह्मणांना जेवायला वाढायचं। हा आपला नवस रावजी पाटलाने स्वामींना सांगितला आणि स्वामींनी आपल्या ह्या परमभक्ताला नवस फेडायची परवानगी दिली। विठाबाईने 40 ब्राह्मणांच्या सुग्रास जेवणाची सिद्धता केली, स्वामींची पूजा केली। पानं वाढून झाल्यावर स्वामींना भोजनाला येण्याची हात जोडून विनंती केली, परंतु स्वामी भोजनासाठी काही केल्या जागेवरून अजिबात उठेनात। बराच काळ गेला। स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्यांची गर्दीसुद्धा वाढत होती। काय करावं हे रावजीला सुचेना, म्हणून त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली, स्वामी जेवायला चलता ना? स्वामींनी रावजीकडे पाहिलं आणि म्हणाले, रावजी इथे जमलेल्या सर्वांना भोजन द्यावं। स्वामींची आज्ञा मोडणं तर शक्यच नव्हतं आणि जेवण तर 40 ब्राह्मणांसाठीच केलेलं होतं। रावजी स्वामींच्या भोवती घुटमळू लागला। स्वामींनी रावजीची अडचण ओळखली। त्यांनी रावजीला एक टोपली आणायला सांगितलं। सर्व स्वयंपाक नीटपणे त्या टोपलीमध्ये ठेवला। ती अन्नाने भरलेली टोपली विठाबाईच्या डोईवर ठेवली आणि सांगितलं, माऊली तुळशीला 3 प्रदक्षिणा घाल आणि लोकांना जेवायला वाढायला सुरुवात कर, मागे मात्र वळून पाहू नकोस। रावजी पाटील आणि विठाबाईने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केलं आणि जमलेल्या सर्व लोकांना वाढायला सुरुवात केली। लोक येत होते आणि जेवून जात होते। अन्न अजिबात संपलं नाही। मध्यरात्रीपर्यंत जेवणं चालली होती। सर्वात शेवटी स्वामी भोजनाला बसले, तरीही टोपलीत अन्न शिल्लकच होतं। 40 माणसांचा केलेला स्वयंपाक 4,000 भक्तांना पुरून उरला। ही स्वामींची कृपा। लोकांनी हे आश्चर्य त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं। स्वामी दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना आता पूर्ण खात्री पटली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, ज्याच्या पवित्र मुखातून नामाची अमृत सरिता सत

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।